नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्स या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक सौर आषाढ 9 शके 1948 दिनांक 30 जून 2026 सकाळचे 5:56 आणि 45 सेकंद होत आहेत. आता सुरू करत आहोत आमची आजची प्रसारणसभा. आजच्या या प्रसारणसभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, पहाटेच्या या प्रसन्न समयी आपल्या प्रसारणाची सुरुवात होत आहे मंगलध्वनीनं.

श्रोतेहो बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, या प्रसन्न सकाळी आपल्या सोबत आहे सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया चिंतन. लेखन आहे संजीवनी तोफखाने यांचं.
1: सोली व सुख. मध्ययुगीन अनेक ग्रंथकारांनी वेदांतावर ग्रंथ लिहिले आहेत. याच परंपरेमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधाची निर्मिती केली. हा ग्रंथ ओवीबद्ध असून समर्थांची भाषाशैली काव्यरसाळतेने परिपूर्ण आहे. नवनवीन शब्दप्रयोग आणि नवरसयुक्त दासबोध वाचकांना गुंतवून ठेवतो. वाचक त्यामध्ये रंगून जातात, त्यातील अर्थाशी एकरूप होतात. आरशामध्ये जसे माणसाला स्वतःचे प्रतिबिंब जसे असेल तसेच दिसते, त्याप्रमाणे प्रत्येक वाचकाला आपले गुणदोष दासबोध वाचताना स्पष्टपणे दिसतात आणि त्याच्याही नकळत त्याच्यामध्ये बदल घडून येतो. समर्थांनी दासबोध सांगितला तो कल्याण स्वामींनी लिहून घेतला. कल्याण स्वामींच्या हातातून शब्द कागदावर उतरत होते आणि त्यातील तत्वज्ञान कल्याण स्वामींच्या अंतरात उतरत होते. त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी केलेली सोलीव सुखची रचना. कल्याण स्वामी रचनेच्या शेवटी हे स्पष्ट करतात. ते म्हणतात, इतिश्री दासबोध ग्रंथ, त्यातील हा सोलीव अर्थ श्रोते ऐकता यथार्थ समाधिस्थ होती. शिष्याने गुरुकडून घेतलेली विद्या जीवनात उपयोगात आणणे हेच अपेक्षित असते. दासबोधातील तत्वज्ञान दोन्ही अंगांनी परिपूर्ण आहे. प्रापंचिक माणसाला जीवन समृद्ध करण्यासाठी केलेला उपदेश हा भौतिक व्यावहारिक जगात जगताना उपयोगी पडेल असा आहे, तर परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी निर्गुण निराकार परब्रह्माला प्राप्त करून घेताना आवश्यक बैठक तयार करून देणारा आहे. कल्याण स्वामी हे योगमार्गावर चालणारे साधक होते. त्यांची गुरुभक्ती गुरुनिष्ठा सर्वश्रेष्ठ होती, त्यामुळे ते समर्थांचे प्रिय शिष्य होते. त्यांची योग्यता समर्थांनी जाणली होती आणि त्यांना ब्रह्मपदाची असलेली ओढ ओळखली होती. कल्याण स्वामींनी गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे काटेकोर पालन करीत ब्रह्मपद प्राप्त केले. साधकांसाठी असलेला दासबोधातील आध्यात्मिक गाभा खुबीने वेगळा काढून सोलीव सुखची रचना केली. स्वतः ब्रह्मपदाची अनुभूती घेऊन कल्याण स्वामी अतिशय विनम्रपणे मी ही रचना दासबोधातील सार काढून केली आहे असे म्हणतात. दासबोधाचा एकमेव हेतू ब्रह्मप्राप्ती हाच आहे हेच कल्याण स्वामींना सांगायचे आहे. मी माझा अनुभव सांगत आहे असे ते म्हणत नाहीत. आपली ही रचना श्रोत्यांनी मनपूर्वक ऐकली तर ते तल्लीन होतील, समाधीस्थ होतील असा त्यांना आत्मविश्वास आहे. आणि हे खरेच प्रत्ययाला येते. आपण नुकताच याचा प्रत्यय घेतला आहे. मला त्यावर चिंतन करून लेखन करण्याची प्रेरणा समर्थांच्या आणि कल्याण स्वामींच्या कृपेनेच मिळाली. श्रोत्यांनाही हे चिंतन ऐकण्याची प्रेरणा त्यांच्याच कृपेने मिळाली असे मला वाटते. भ्रमर ज्याप्रमाणे फुलाच्या पाकळीला जराही धक्का लागू न देता त्यातील मकरंदाचा आस्वाद घेतो, त्याप्रमाणे दासबोधातील बाकी सर्व विषयांना अलगद बाजूला ठेवून कल्याण स्वामींनी ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा

0: मकरंद वेचला आहे. समर्थ स्वतःही दासबोधाच्या अभ्यासातून साधकांना काय प्राप्त होईल हे सांगताना म्हणतात, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेके सहित. बद्धची होती मुमुक्षू, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. दासबोधाच्या अभ्यासाने देह हे अज्ञान दूर होते, पर्यायाने त्या योगे येणारी दुःखे आणि विषयीचा भ्रम दूर होतो आणि ज्ञानप्राप्ती होते. योगी लोकांना तर परमभाग्य प्राप्त होते, अंगी वैराग्य बांधले जाते, सोहम साधनेने अढळ पदापर्यंत कसे पोचायचे याचे चातुर्य कळते, सारासार विवेक जागृत होतो, देहबुद्धीने जगणारे बद्ध मुमुक्षू होतात, अतिमूर्ख सावध होतात, स्वतःला अभक्त मानणारे भक्तिमार्गाकडे वळून मोक्ष प्राप्त करतात. याच मार्गावर लोकांनी यावे यासाठी कल्याण स्वामींनी स्वानुभवाचे वर्णन सोलीव सुखमध्ये केले आहे. आपण सर्व साधकांनी या थोर विभूतींवर श्रद्धा ठेवून जीवनाची वाटचाल करूया आणि जीवन सार्थकी लावूया. समर्थांनी आणि कल्याण स्वामींनी हे सोलीव सुख आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी माझी योजना केली. मी समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींच्या चरणी हे चिंतन समर्पित करते, दोघांना वंदन करते. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन या मालेत संजीवनी तोफखाने यांचे विचार ऐकलेत. चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:11 होत आहेत. आता ऐकणार आहोत भक्तीसंगीत प्रभात वंदना या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्री महालक्ष्मी अष्टकम मधुरा दातार यांच्या स्वरात.

श्रोते हो, प्रभात वंदना या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत मधुरा दातार यांच्या स्वरात श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र. कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजातील भूपाळी. रचना आहे संत तुकाराम यांची आणि संगीत आहे अण्णा जोशी यांचं.

उषा मंगेशकर यांच्या आवाजातील भूपाळी आपण ऐकलीत. या भूपाळीनंतर प्रभात वंदना या कार्यक्रमात ऐकूया शोभा जोशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत गुलाबराव महाराज यांचा अभंग.

शोभा जोशी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत गुलाबराव महाराजांचा अभंग आपण ऐकलात. श्रोते हो, प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आशिष विळेकर यांची भक्ती रचना पण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती शैलेश दानी यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिंदी भक्ती रचना आशा भोसले यांच्या आवाजात. ही रचना आहे प्रेमानंद स्वामी यांची आणि संगीत आहे दिलीप ढोलकिया यांचं.

श्रोते हो, या हिंदी भक्ती रचनेनंतर प्रभात वंदना या कार्यक्रमात ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर गीत. गीत आहे रामकृष्ण यांचं आणि संगीत शिवप्रसाद यांचं.

0: श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एकशे 3.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 6:35 आणि 35 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी. या कार्यक्रमात कृषीविषयक मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांसाठी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी आपण बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं तूर पिकासाठी कशी बीज प्रक्रिया केली पाहिजे. आता तुरीप्रमाणेच मूग आणि उडीद ही एक कमी कालावधीची जी पिकं आहेत ती आपण म्हणतो की खरीप हंगामात यावर्षी खूप महत्वाची आहेत किंवा ती घेतली तर चालू शकतात. तर याचं उत्पादन चांगलं येण्यासाठी किंवा कीड रोगांच्या पासून त्याचं संरक्षण होण्यासाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करणं महत्वाचं आहे.
3: शेतकरी बंधूंनो, आपण विचार केला थोडंसं आता हे वातावरणाचा जो प्रभाव आहे त्यामध्ये जर आपल्याला जर थोडंसं पाऊस जर कमी असेल होणार असेल आणि पाण्याचा साठाही आपल्याकडे त्या ठिकाणी खरीप हंगामातला कमी असेल उपलब्ध, तर अशावेळी मूग आणि उडीद सारखी पिकं जी आहेत कमी पावसावर येणारी पिकं ही आपल्याला निश्चितच तारण म्हणून त्या ठिकाणी सिद्ध होऊ शकतात. आणि ह्या पिकांचं आपल्याला जर थोडंसं उत्पन्न वाढीसाठी जर करायचं असेल तर त्याची बीज प्रक्रिया योग्य पद्धतीने होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग त्यामध्ये पेरणीपूर्वी मुगाचं किंवा उडदाचं जे प्रमाणित बियाणं आहे ते त्या ठिकाणी घेणं गरजेचं असतं. त्याच्यासोबत जर काही जर बुरशीनाशक उपलब्ध असलं तर त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये थायरम सारखं बुरशीनाशक आहे किंवा कॅप्टन सारखं बुरशीनाशक आहे. ते साधारणतः 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण चांगल्या पद्धतीने ती पावडर जी आहे हँड ग्लोव्ज घालून किंवा हातमोजे घालून चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक त्या ठिकाणी संपूर्ण बियाण्यास पसरेल एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपलं जुनं बियाणं जर असेल अगोदरचं मागच्या हंगामातलं वगैरे तर त्यासाठी आपण इतर बुरशीनाशक बाजारात उपलब्ध आहेत म्हणजे मर किंवा मुळकूच सारखं रोग जे आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी तर त्याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% WS यासारखं बुरशीनाशक साधारणतः 3 ग्रॅम आपण प्रति किलो बियाणे त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि ट्रायकोडर्माचा सुद्धा त्या ठिकाणी वापर आपण करू शकतो. तर जैविक जर आपल्याला जर बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करायची असेल तर बुरशीनाशकाची न करता फक्त ट्रायकोडर्मा विरिडी सारखं जैविक बुरशीनाशक आहे की साधारणतः ते 1% त्याचं WP प्रमाण आहे आणि ते साधारणतः 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण मूग आणि उडदाची बीज प्रक्रिया करू शकतो. किंवा रासायनिक बरोबर जर जैविक करायचं असेल तर फक्त थोडंसं याचं प्रमाण जे आहे ट्रायकोडर्माचं ते साधारणतः 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपल्याला घेणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं प्रमाण वाढवून ही बीज प्रक्रिया पूर्ण करू शकतो. सोबतच आपल्याला

0: जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. त्यामध्ये रायझोबियम असेल किंवा स्पुरद विरघळणारं जीवाणू खत आहे ते सुद्धा आपण घेऊन साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात त्याचं प्रमाण आहे. मात्र हे जीवाणू खत देताना पहिले रासायनिकची बीज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, तदनंतर 1 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घेऊन त्याला चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावे. ते थंड झालं की मग त्याच्यामध्ये हे जीवाणू खत जे आहे ते साधारणतः 250 ग्रॅमचं पाकिट एवढ्या प्रमाणासाठी 1 लिटरचं पाणी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्युरी किंवा स्लरी त्याची तयार करून घ्यावी आणि ते थंड झाल्यानंतरच हे जीवाणू खत त्याच्यामध्ये ऍड करावं. पाण्यामध्ये त्याची स्लरी चांगल्या पद्धतीने बियाण्यास लावावी, बियाणे सावलीमध्ये वाळवावे. वाळल्यानंतर त्याची बीज प्रक्रिया झाली की लगेचच आपण पेरणीसाठी ते बियाणं वापरून घ्यावे आणि पेरणी करावी.
1: थोडक्यात म्हणजे सगळ्याच पिकांसाठी रासायनिक बीज प्रक्रियेबरोबर जैविक बीज प्रक्रिया पण खूप महत्वाची आहे, दोन्ही करणं महत्वाचं आहे. धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन. श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी हे कृषीविषयक सदर ऐकलं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोतेहो, आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:40 आणि 48 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा, अर्थात यामध्ये थोडक्यात ओळख आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविधरंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर 6:50 परिसंस्था साताऱ्याची हे सदर आम्ही प्रसारित करू आमच्या परिसर या कार्यक्रमात. याचं लेखन आहे सुनील भोईटे यांचं. 6:55 दिनविशेष हे माहितीपूर्ण सदर संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. श्रोतेहो, सकाळी 7 वेळ आजचा सुविचार ऐकण्याची. 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. त्यानंतर 7:50 ऐकूया काही भावगीतं सुगम संगीताच्या कार्यक्रमात. 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आणि त्यानंतर 9 प्रसारित करू हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 9:55 जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून प्राप्त रोजगार मेळावा याविषयीचं निवेदन आपण ऐकणार आहात आज सकाळी 9:55. 10 प्रसारित होतील आमचे काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम. यामध्ये 10 डॉक्टर महाजन स्किन केअर, 10:05 श्वास हेल्थ केअर सांगली, 10:10 ओळख बाजारपेठेची आणि 10:20 PN गाडगीळ अँड सन्स हे सर्व ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 10:30 प्रसारित करू नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 11 ऐकूया काही गझल गीतांच्या कार्यक्रमात आणि 11:30 प्रसारित करू सूत्रबद्ध निवेदनासह मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 सायंकाळी 5 विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहात, आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30

मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 5 वाजता एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6 वाजता आपण ऐकणार आहात विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून. त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजल्यापासून ओव्हल लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वुमेन्स टी20 क्रिकेट वर्ल्ड कप उपांत्य फेरी सामन्याचं धावतं वर्णन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यादरम्यान आमचे इतर सर्व कार्यक्रम आपण ॲपवरून ऐकू शकाल. 6:30 वाजता विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकणार आहात ॲपवरून. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव मुंबई केंद्रावरून. 6:15 वाजता आयसीसी वुमेन्स टी20 क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याचं धावतं वर्णन दिल्ली केंद्रावरून. आणि याचवेळी ॲपवरून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू विधिमंडळ समालोचन. सायंकाळी 7:30 वाजता किसानवाणी हा कार्यक्रम, यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत विनायक पुजारी, जिल्हा कृषी अधिकारी, विशेष घटक योजना, जिल्हा परिषद सातारा यांची महाराष्ट्र कृषी विभाग विशेष घटक योजना याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल. 8 वाजता पुन्हा एकदा क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन दिल्ली केंद्रावरून. आणि ॲपवरून ऐकू शकाल विविध भारतीचं प्रसारण. 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, हे सर्व दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:30 ते 11:30 या वेळेत क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन. आणि त्यानंतर 10:45 विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोतेहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आमचे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:46 झाली आहेत.
1: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे. 99 Avenue,
3: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97-92-99-99.
4: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू. डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
5: डिप्लोमाला नापास झालात,
6: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
5: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
6: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ डहाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन डहाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या.
5: तोही मोफत.
6: संपर्क 98-220-71-571.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया.
1: एकीने आपल्या साताऱ्या

0: अच्छा बनूया।
1: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 01262।

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 आणि 42 सेकंद झाली आहेत. ऐकूया परिसंस्था साताऱ्याची हे सदर. लेखन आहे सुनील भोईटे यांचं. परिसर या कार्यक्रमात
1: नमस्कार रसिक श्रोतेहो. साताऱ्याची परिसंस्था मागील जवळपास 29 भागांपासून आपण साताऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण जी काही परिसंस्था आहे, इथली जैवविविधता आहे, इथल्या सांस्कृतिक रचना आहे, इथले दगड माती, इथल्या वनस्पती आणि इथल्या लोकांविषयी आपण काही माहिती घेतली. तर असा हा सातारा जिल्हा, महाराष्ट्रातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान रचना. एका बाजूला पश्चिम घाटाचा पर्वतीय प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला सलगपणे पसरलेला दख्खनच्या पठाराचा महाराणी प्रदेश. या दोन्हीकडे जर आपण पाहिलं तर एका बाजूला शुष्क कोरडं वातावरण आहे, दुसऱ्या बाजूला शीत उंचीवरील पर्वतीय आपल्याला तिथं हवामानाचा प्रदेश किंवा वातावरणाचा प्रदेश तिथं दिसून येतो. या दोन्हीही ठिकाणी आपण संपूर्ण सातारा जिल्हाभर अत्युच्च पातळीची जैवविविधता आपण मागील काही भागांमध्ये ऐकली आणि त्या आधारित या सातारा जिल्ह्यामधील मानवी जीवनाचा विकास देखील झालेला आपल्याला दिसून आला. सातारा जिल्ह्याबद्दल अजून वैशिष्ट्य सांगतात तर सातारा जिल्ह्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. याच्याच बरोबरीनं एक प्रतिसरकारचा उगम देखील आपल्याला साताऱ्यामध्ये झालेला दिसून येतो. त्याच वेळेला सद्यस्थितीमध्ये सातारा जिल्ह्याची स्वतंत्र एक ओळख अशी आहे की महाराष्ट्रामधील हा एकमेव जिल्हा आहे की जिथे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये असणाऱ्या दोन ठिकाणांचा अर्थात कास आणि कोयना अभयारण्याचा समावेश आहे. या सातारा जिल्ह्यालाच अजून जी काही मानकं आणि याची जर कोंदन म्हणूया तर आपण ही सातारा ही शिवरायांच्या साम्राज्याची राजधानी, एका बाजूला ती राजधानी आहे, दुसऱ्या बाजूला पेन्शनर सिटी म्हणून देखील हे शहर सातारा शहर किंवा सातारा परिसर हा ओळखला जातो. ब्रिटिशांची उन्हाळ्यातील राजधानी, बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळ्यातील राजधानी सातारा, महाबळेश्वर अशी वैविध्यपूर्ण जी काही हवामानाची स्थिती किंवा जे काही प्रदेश आहेत आणि यामुळे साताऱ्याला ह्या ओळख किंवा एक त्याची मांडणी आपल्याला झालेली दिसून येते. सद्यस्थितीमध्ये सातारा औद्योगिक ते शैक्षणिक अशा वेगवेगळ्या अंगानं पुढारला जातो आहे. त्याच्याच बरोबरीनं कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा जलसंपन्नतेमुळे साताऱ्यामध्ये खूप छान एक विकास प्रणाली साताऱ्यामध्ये सुरू झालेली दिसून येते. आणि या सगळ्यांच्या बरोबरीनंच साताऱ्यामध्ये मागील कालखंडापासून आपणाला पर्यटनामध्ये खूप मोठी वाढ झालेली दिसून येते. महाबळेश्वर आणि पाचगणी ही पूर्वीची पर्यटन स्थळं, पण त्याच्याबरोबरीनंच आज कास पठार, चाळकीवाडी, कोयना क्षेत्रामध्ये असणारा सह्याद्री व्याघ्र राखीव, याच्याच बरोबरीनं पूर्व प्रदेशामध्ये असणारा मायनीचा जो काही पक्षी संवर्धन राखीवचा प्रदेश आहे, माऊंचा जो काही प्रदेश आहे, तर याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं आपल्याला पर्यटनाचा विकास देखील झालेला दिसून येतो. ह्या सगळी मानकं आणि इथलं मानवी जीवन हे असंच चिरंतन शाश्वत विकसित होण्यासाठी आपणाला या सातारा जिल्ह्याच्या असणाऱ्या एकूण परिसंस्थेच्या सर्व मानकांचं हानी होणार नाही आणि मानवी जीवन त्याच्यावर असंच विकसित राहील यासाठी प्रयत्न झाले तर सातारा जिल्हा आपली ओळख चिरंतन टिकून राहील.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण परिसंस्था साताऱ्याची हे सदर ऐकलत परिसर या कार्यक्रमात. याचं लेखन केलं होतं सुनील भोईटे यांनी आणि परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र, आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. ६:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. हे माहितीपूर्ण सदर संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतः नमस्कार. आज आहे 30 जून. आज आहे आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन. संयुक्त राष्ट्रसंघानं आपल्या ठरावात दरवर्षी 30 जून रोजी जागतिक स्तरावर हा दिवस पाळण्याची घोषणा केली आहे. लघुग्रह दिनाचं उद्दिष्ट लघुग्रहांबद्दल जागरूकता वाढवणं आणि पृथ्वी, तिचं कुटुंब, समुदाय आणि भविष्यातल्या पिढ्यांचं आपत्तीजनक घटनेपासून संरक्षण करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याचा विचार करणं हे आहे. हिंदी कवी नागार्जुन यांचा जन्म 30 जून 1911. कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म 30 जून 1928. कल्याणजींनी हेमंतकुमार यांचे सहाय्यक म्हणून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. भारतीय चित्रपटांमध्ये इलेक्ट्रॉनिक संगीत सादर करण्याचं श्रेय कल्याणजींना जातं. 1992 संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म 30 जून 1943, अमेरिकन मुष्टीयोद्धा माईक टायसन यांचा जन्म 30 जून 1966, जगातला पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये सुरू करण्यात आला 30 जून 1937 रोजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचं निधन झालं 30 जून 1917 रोजी, साहित्यिक वक्ते आणि समीक्षक डॉ वसंत कृष्ण वराड पांडे यांचं निधन झालं 30 जून 1992 रोजी, मराठीतले नाटककार कवी अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचं निधन झालं 30 जून 1994 रोजी, त्यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जाओ, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजाराहून अधिक प्रयोग झाले। 3 दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी 30 पेक्षा अधिक नाटकं लिहिली।

0: शास्त्रोक्त आणि नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचं निधन झालं 30 जून 1997 रोजी। मराठी काव्यसृष्टीतले कवी कृष्णा बळवंत तथा क्रू ब निकुंभ यांचं निधन झालं 30 जून 1999 रोजी। हे होते आजचे दिनविशेष। पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेष मध्ये। नमस्कार।
1: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलत। याचं संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं आणि दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र, आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. सकाळचे ठीक 7 वाजले, ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: श्रोते हो आजचा सुविचार आहे, जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावून घेऊया. जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावून घेऊया. श्रोते हो आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
7: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
7: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
7: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
7: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलं पण ते दुर्बिणीद्वारे होईल.

0: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: '1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785484.
5: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
6: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
5: 1218 किलो पेलोड,
6: 400+ किलोमीटरची रेंज,
5: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
6: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
5: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
6: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
6: संपर्क 8108383380,
5: 8108383480.
7: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
8: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोते हो, 7:08 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली। या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
3: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची।
4: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
5: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत

0: भेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
3: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
2: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
4: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
2: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे

0: यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रुपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिल्हा पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळे परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर

फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन, दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी, 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोतेहो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूर्वक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत, समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा

0: होता तो एक 90-95 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता. आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता. आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खासगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे, कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो. आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही. आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो. आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDC काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं. आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही. आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये MTDC म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की MIDC खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खासगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की MTDC जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की MTDC जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारनी स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण SASSI प्रोजेक्ट सुद्धा आहे.

0: तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं शून्य व्याज दराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे, तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं फायदा राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाही आहेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

0: 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
3: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
2: ओके.
3: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था आजच

0: नावनोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:45 झाली आहेत.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
5: नियम अटी लागू.
6: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
7: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
7: संपर्क 83 29 72 94 98.
8: मॅनेजर मॅडम, गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली?
9: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्समधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्समध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. भेटास त्यांना.
5: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेझर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804. श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
5: नियम अटी लागू.
10: हे कॉंग्रॅट्स, गुड इनोव्हेटिव्ह डिझाईन, बट फॉर बीइंग द लीडिंग मॅन्युफॅक्चरर वी मस्ट ब्रिंग मोर ॲक्युरसी, मायक्रो प्रिसिशन इन आवर प्रोडक्शन.
11: येस मॅम, डेफिनेटली. याबाबत मंदार ट्रेडर्सची लेटेस्ट कटिंग टूल्स आणि मॉडर्न मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचा डेमो फायनल केलेलाच आहे.
10: गुड, दे आर नंबर 1 अँड ऑल ॲट 1.
6: मंदार ट्रेडर्स, ड्रील्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅप्स, टूल बीट्स, NC टूल होल्डर्स, रिव्हॉल्विंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही.
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
12: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

श्रोते हो, 7:50 झाली आहेत. आनंद घेणार आहोत भावगीतांचा सुगम संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात कवी सुधांशू यांचं गीत, दशरथ पुजारी यांच्या संगीत निर्देशनात.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी आणि हा स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:15 आणि 20 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अवेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अवेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
3: नमस्कार
1: सर. 64 अवेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
3: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4 विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4 विंगमधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंगमध्ये एकूण 70 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
1: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
3: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
3: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
3: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत, सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट विजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
3: नक्कीच, घ्या ना. 72-94-94-64-64.
1: 72-94-94-64-64.
3: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतः

0: स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
1: श्रोते हो, आताच आपण ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.

श्रोतेहो, आमच्या यानंतरच्या प्रसारणात 8:40 आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रमाचा. 9:30 प्रसारित करू मिश्र संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:30 आपण ऐकणार आहात काही नाट्यपदं नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. 11:00 प्रसारित करू काही गझल. आणि आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. असे संगीतविषयक कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र.

आज सायंकाळी 7:30 किसानवाणी हा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत विनायक पुजारी, जिल्हा कृषी अधिकारी, विशेष घटक योजना जिल्हा परिषद सातारा यांची महाराष्ट्र कृषी विभाग विशेष घटक योजना याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही प्रसारित करू आज सायंकाळी 7:30 आमच्या किसानवाणी या कार्यक्रमात.

0: आपण ऐकत आहात आपल्या मनपसंत FM वाहिनीचे कार्यक्रम सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.
1: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.

0: श्रोतेहो आता ऐकूया सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आपण बघत होतो की अबॅकस मध्ये जी मुलं क्लासला जॉईन करतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये शाळेमध्ये अकॅडमिक्स मध्ये खूप फायदा होतोय आणि याबद्दलचे काही इंटरव्ह्यूज काही अभिप्राय आपण ऐकलेले आहेत मुलांचे पण पालकांचे पण. आजही तसे काही अभिप्राय आम्हाला ऐकायला आवडतील, कोणाबद्दल सांगाल?
4: हो नक्कीच. आपण आता आपले पुण्यामध्ये सुद्धा एपिसोड प्रसिद्ध होत आहेत तर पुण्यामधीलच विद्यार्थी आणि पालक यांची प्रतिक्रिया आपण आता ऐकूया.
3: नक्कीच.
5: हॅलो एव्हरीवन, माय नेम इज स्वर्णिका अँड आय एम स्टडिंग इन क्लास 6. ऍक्च्युली आय एम स्टडिंग इन सक्सेस अबॅकस विच हेल्प्ड to improve my logical thinking and maths. It also helped me in my academics. My teacher's name is Archana ma'am. She teaches us too well so that we can improve our maths and it helped us in improving our logical thinking too. I will recommend my friends, those who want to improve their maths, to join Success Abacus. It is in Akordi Nigdi. Thank you.
3: Shruti ho, Swarnikacha ha swa anubhav apan aikla. Ajun kutlya palakanchi pratikriya मला तुम्ही ऐकवणार आहात सर.
4: आता पुण्यामधील एक आपले पालक नमिता मॅडम यांची आपण प्रतिक्रिया ऐकूया.
6: मेरा नाम नमिता मिहिर पालीवाल है. मेरी बेटी सक्सेस एबेकस में थर्ड लेवल पे है. जब से मैंने सक्सेस एबेकस में इसे इंट्रोड्यूस किया है तब से उसके मैथ्स में काफ़ी इम्प्रूवमेंट है. वो बाहर मार्केट में भी कहीं जाती है तो मैथ्स को ही कैलकुलेट करती रहती है और घर में भी इवन कुछ खेल खेल में भी उसके ग्रैंड पेरेंट्स को पेरेंट्स के साथ बोलती है. इससे उसे यहाँ पर मैंने एडमिशन लिया है, उसके मैथ्स में काफ़ी इम्प्रूवमेंट है. पहले वो नहीं कर पाती थी और पहले उसके मिस्टेक्स भी काफ़ी होते थे लेकिन अभी वो पूरा टाइम इसमें ही रहती है, लगी रहती है कि वो सारे न्यूमेरिकल नंबर्स को कैलकुलेट करती रहती है. और जब से यहाँ पर क्लास में है उसके स्टडी में भी काफ़ी इम्प्रूवमेंट है. क्लास की वजह से वो बोलना भी काफ़ी सीखी है. पहले बच्चों के साथ मिक्स नहीं होती थी, अभी शेयर करती है, मिक्स होती है और यहाँ के एक्टिविटीज़ को भी बहुत इंजॉय करती है. मैं सभी पेरेंट्स से ये रिक्वेस्ट करती हूँ कि एक बार सक्सेस एबेकस का डेमो क्लास लेना चाहिए. अगर आपको वो पसंद आता है तो आपने वो क्लास ज्वाइन करनी चाहिए जिससे कि बच्चों के आगे के फ्यूचर में इम्प्रूवमेंट होगा और मैथ्स की वजह से आगे बहुत कॉम्पिटिटिव एग्जाम्स में भी बच्चों को दिक्कत आता है. अगर अभी से हम उस चीज़ के लिए बच्चों को डेवलप करेंगे तो आगे जाके बहुत कुछ उन्हें हेल्प होगा. तो आप सभी जरूर एक बार विजिट कीजिए और बच्चों के लिए इस चीज़ को एक बार सभी लोगों से रिक्वेस्ट है कि सभी लोगों ने वो क्लास एक बार तो भी अटेंड करनी चाहिए.
3: श्रोते हो, बघितलं किती फायदा होतो या अभ्यासाचा मुलांना हे आपण खुद्द मुलांकडनं आणि त्यांच्या पालकांकडनं सुद्धा जाणून घेतलेलं आहे. याच प्रकारे तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी त्यांना पाढेपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी शिवाय स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुमच्या मुलांना आजच जॉईन करा सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासला. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11 88 88 56 00 11 8888 56 00 11. पाटील सर, अजून कुठल्या विद्यार्थ्याबद्दल तुम्हाला सांगावंसं वाटतंय का?
4: आमच्या सातारमधील हर्षवर्धन देशमुख हा विद्यार्थी आहे. तर त्याने माझ्याकडं मला आठवते दुसरीत असताना अबॅकसचा क्लास जॉईन केला होता. त्यानंतर त्यांनी सैनी स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवलं. त्याचबरोबर त्यांनी गणितामध्ये 30 सेकंदामध्ये 6 पाढे करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याचबरोबर त्यांनी सीबीएसई 10th मध्ये मॅथ्समध्ये 100 out of 100 मार्क्स मिळवले आहेत. तो सध्या पुण्यात 11th 12th ची स्टडी करतो आणि नुकतंच 12वीचा IIT चा माझ्या मते जेई अडव्हान्सचा निकाल लागला आणि त्यामध्ये त्यांनी 99.96% मार्क मिळवले.
3: तेव्हा श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासला आजच घाला. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11 88 88 56 00 11 8888 56 00 11. भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.

0: कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, सक्सेस अबॅकस हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.
4: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरणविषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रुपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या

टाकण्याचा तपास वेगाने पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपर्वा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी, आणि मुंबईचा जावई या चित्रपटासाठी हा स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये

0: RBI सांगते,
1: जाणकार बना सतर्क रहा.
2: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
3: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
2: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
3: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
2: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
4: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन
3: संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
2: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध,
3: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
2: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
3: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
5: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
6: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
5: मदतीला आहे धाने दोस्त सच्चा.
6: धानेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
7: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात अपराध या चित्रपटातील गीत. गीतकार मधुसूदन कालेलकर आणि संगीतकार एन दत्ता.

उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं आणि हा चित्रपट होता झुंज. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हा चित्रपट आहे महानंदा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमात आपण मुंबईचा जावई, अपराध, झुंज आणि महानंदा या चित्रपटातील गीतांचा आनंद घेतलात.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं खेल खेल में या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात. गीतकार होते गुलशन बावरा आणि संगीतकार होते राहुल देव बर्मन.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
2: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा
1: 1218 किलो पेलोड
2: 400 प्लस किलोमीटर ची रेंज
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
1: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण.
2: संपर्क 810-83-33-480
1: 8108333480.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकट.

0: ड्रेसेस मध्ये
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
2: आजच प्रवेश निश्चित करा। YCIS.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
1: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
2: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलं, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
2: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी, पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
6: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
7: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
8: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
7: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
8: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
7: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 810-83-33-480,
1: 8108333480.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रखवाला या चित्रपटातील गीत. गीत गायलंय मोहम्मद अझीज आणि साधना सरगम यांनी. गीतकार आहेत समीर आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

0: बेब।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
5: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
8: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानका

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: धानेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
1: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
2: धानेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
3: श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया

मैं प्रेम की दीवानी हूं या चित्रपटातील गीत गीत गायलंय चित्रा आणि शान यांनी. शब्द आहेत देव कोहली यांचे आणि संगीत आहे अनु मलिक यांचं.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30:25 होत आहेत. आता आनंद घेणार आहात मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत वाणी जयराम यांच्या स्वरात उद्धव कुमार यांची हिंदी भक्ती रचना, संगीतबद्ध केली होती रघुनाथ शेट यांनी. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अजित कडकडे यांच्या आवाजात संत

श्रोतेहो, अजित कडकडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात. याला संगीत होतं शांक नील यांचं. मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी आणि हा स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया क्षमा खळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील बालगीत. हे बालगीत आहे मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हा चित्रपट होता जैत रे जैत. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 3 जुलै 2026 रोजी कर्मवीर बाहुराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरिये तालुका जिल्हा सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. सदर मेळाव्यात 10वी 12वी पदवीधर आयटीआय सर्व ट्रेड डिप्लोमा इंजिनियर एमबीए बीएससी तसंच कुशल अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे 400 पेक्षा जास्त रिक्त पद https://rozgar.mahasvayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 3 जुलै 2026 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरिये तालुका जिल्हा सातारा येथे आपली शैक्षणिक कागदपत्र घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित रहावं. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसंच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मार्गदर्शन केलं जाईल. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 021-62-23-99-38 021-62-23-99-38 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन माननीय सहाय्यक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केलं आहे. निवेदन संपलं.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐकणार आहोत एक निवेदन. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा आणि कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वरिये यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन. ऐकूया दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोतच, पण तत्पूर्वी आपल्या एका पेशंटनी इथे ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्याबद्दलचा अभिप्राय आपल्याला सांगितलेला आहे, तर तो ऐकूयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात.
4: माझे नाव सुषमा आहे. मी 28 वर्षांची आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून माझ्या चेहऱ्यावर केसांची वाढ होऊ लागली आणि ती वाढतच चालली. सुरुवातीला मी ब्लिचिंग, प्लकिंग, वॅक्सिंग वगैरे केले, पण केस वाढतच चालले होते. मला अगदी नैराश्य यायची वेळ झाली होती. मला माझ्या मैत्रिणीने

0: डॉक्टर महाजन स्किन केअरचा पत्ता दिला व मी डॉक्टर आदित्य सुरेश महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी माझ्या काही तपासण्या केल्या व मला लेझर उपचार घेण्यास सांगितले. महिन्यातून एकदा याप्रमाणे 10 महिने उपचार घेण्यास सांगितले. माझ्या 6 सेटिंग झाले आहेत व माझ्या चेहऱ्यावर 80% केस नाहीसे झाले आहेत. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. पूर्ण ट्रीटमेंट नंतर माझा चेहरा सुंदर दिसेल याची मला खात्री वाटते आहे. धन्यवाद सर.
1: डॉक्टर सुरेश महाजन सर, या केस बद्दल तुमच्याशी बोलायचं आहेच आहे, पण तत्पूर्वी श्रोते हो, केस, त्वचा, सौंदर्य समस्या या संदर्भात तुमच्याही मनात काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात योग्य मार्गदर्शन हवे असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर सुरेश महाजन आणि डॉक्टर आदित्य महाजन यांच्या महाजन स्किन केअरला. महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. डॉक्टर, या पेशंटचा आपण अभिप्राय ऐकलेला आहे. चेहऱ्यावरती अनावश्यक केसांची वाढ झाल्यानंतर कुठल्याही मुलीच्या स्त्रीच्या बाबतीमध्ये अशा भावना येऊ शकतात, त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली गेली आणि आता आज त्या इतक्या छान स्वतःचा चेहरा लोकांना दाखवू शकतात?
2: हिरसुटिझम म्हणजे चेहऱ्यावरती येणारे अनावश्यक केस, त्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. आणि या मायाकडे ज्यावेळेस आले त्यावेळेला त्या बऱ्याच अशा डिप्रेस्ड अशा वाटत होत्या, कारण त्यांना ते केस मॅन्युअली काढून शेव्हिंग म्हणा किंवा वॅक्सिंग करून कंटाळा आला होता. आणि मग त्या ज्या वेळेला त्यांना मी समजावून सांगितलं, आधी काउन्सिलिंग केलं आणि त्यांना सांगितलं यावरती एकमेव उपाय म्हणजे लेझर. आपल्याकडे जे डायोड नावाचं लेझर आहे, ट्रिपल वेव्हलेंग्थ आहे ते, तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे केस असतील तर ते जाऊ शकतात. तर त्यांना मी सांगितले की महिन्यातून एकदा असं तुम्हाला 8 ते 10 वेळा लेझर करावं लागेल. कारण काय होतं की एकदा लेझर केलं की ते केस पूर्णपणे मूळ नष्ट होतं.
1: बरोबर.
2: पण दुर्दैवानं काय होतं की ते मूळ जे आहे ते पुन्हा रिजनरेट होतं.
1: अच्छा.
2: आणि पुन्हा केस निर्माण होतो. तर असं दर महिन्याला करत गेलं की ते केसाचे मूळ आहेत ते असे निकृष्ट होत जातात, केसांची वाढ कमी कमी होत जाते, केसांची जाडी कमी होते, रंग कमी होतो. आणि 8 ते 10 महिन्यानंतर ते केसाचं मूळ जे आहे ते पूर्णपणे नष्ट होतं आणि पुन्हा ते उगवत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी आपल्याला या अनावश्यक केसापासून सुटका मिळू शकते.
1: हे
2: त्यांना ज्यावेळेस त्यांना खरंच बरं वाटलं आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि घेतल्यानंतर एक साधारणपणे 4-5 महिन्यानंतर त्यांना खूप फरक जाणवला. म्हणजे काही काही केस यायचे सुद्धा बंद झाले आणि जे येत होते ते अगदी असे निकृष्ट आणि लाईट कलरचे असे होते. त्यामुळे त्यांना खूप बरं वाटलं आणि आणखीन त्यांना एक 3-4 सेटिंग तरी करावी लागतील ज्या योगे त्यांना पूर्णपणे केसापासून मुक्ती मिळेल.
1: नक्कीच. या खरं तर लेझरच्या बद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप गैरसमज असतात
2: आणि
1: असं वाटतं की ते एकदा केलं की त्याच्यानंतर परत परत सारखं करावं लागतं आणि नाही केलं तर केस राठ येतात, खूप जाड येतात आणि सुटका मिळत नाही.
2: अगदी सेफ असा उपचार आहे, त्याचा कुठलाही दुष्परिणाम नाहीये, कुठलाही डोळ्यावरती किंवा कशावरतीही परिणाम होत नाहीये, उलट त्याचे चांगले इफेक्ट मात्र खूप दिसतात.
1: बरोबर. चेहरा काळवणं हाही त्याच्या मागचा एक गैरसमज आहे. तर तसंही
2: काही होत नाही, उलट चेहऱ्याला चांगला ग्लो येतो.
1: क्या बात आहे. आणि त्याची उदाहरण आपल्या समोर आहेत. आजच आपण त्याबद्दलचा एक अभिप्राय ऐकलेला आहे. नक्कीच. असेच अजूनही अभिप्राय आपण ऐकणार आहोत आणि त्याचीही माहिती किंवा त्या ट्रीटमेंटचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण पुढच्या भागात. नंतर श्रोते हो, केस, त्वचा, सौंदर्य समस्या या संदर्भात तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा यावर योग्य मार्गदर्शन हवे असेल तर संपर्क करू शकता डॉक्टर सुरेश महाजन आणि डॉक्टर आदित्य महाजन यांच्या महाजन स्किन केअरला. महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
4: श्रोते हो, आताच आपण डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. आता ऐकूया श्वास हेल्थ केअर सेंटर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोते हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
7: नमस्कार.
6: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळे

0: कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी, असा काही पेशंट असतात का?
1: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर डीएलसीओ म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोरडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
0: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
1: तर आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ह्या आजाराचं निदान करण्यासाठी जसं मी बोललो की डीएलसीओ डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा आयएलडी शोधला जातो. याचबरोबर ह्या आयएलडी होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
0: अच्छा.
1: श्रोतेहो, आयएलडी किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो. आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
0: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थ केअर सेंटर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सकाळचे 10:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
4: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
4: आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान युगात प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक झालंय. चांगली वेल्थ क्रिएट करायची म्हटल्यानंतर चांगला ऍडवायझर देखील असणं तितकंच महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये असता

0: फायनान्शियल ऍडवायझर वगैरे आपल्या इथे सातारात कुठे आलंय? तर याच प्रश्नाची उकल तुम्हाला आजचा एपिसोड ऐकला की नक्कीच होईल. कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईड बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. चला तर मग गिरीशा वेल्थचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शंकरा करपे सरांकडून जाणून घेऊयात वेल्थ क्रिएशन बद्दल अधिक माहिती. हॅलो सर.
1: हॅलो
0: सर, ओळख बाजारपेठेची यामधील वाटचाल श्रीमंत इकडे या विशेष सदरात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. मला नुकताच जॉब लागलाय आणि मला माझी सॅलरी योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायची.
1: तुम्ही जॉब लागल्यापासूनच इन्व्हेस्टमेंट कडे वळलात, हीच खूप चांगली बाब आहे. महागाई, गुंतवणुकीचे पर्याय, कर योजना, सेवानिवृत्ती नियोजन, अपघाती सुरक्षा, कुटुंबाची गरज, मुलांचे शिक्षण, लग्न, घराचं स्वप्न, हे सगळे घटक वेल्थ मॅनेजमेंटशी जोडलेले आहेत.
0: अगदी खरंय सर.
1: तुम्ही पैसा किती कमवता यापेक्षा तो कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करता हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या कंपनीमध्ये तुमच्या इन्कम नुसार तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील सर्व जबाबदाऱ्यांचा अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं जातं. आता तुमच्या करिअरची इनिशियल स्टेज आहे, तर आपण सुरुवात SIP पासून करूयात.
0: सर, SIP म्हणजे काय?
1: SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये दरमहा ठराविक रक्कम चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते. तुम्हाला एक लाईव्ह डेटा दाखवतो. हे आपले क्लायंट आहेत, त्यांनी गेले 8 वर्ष कन्सिस्टंटली SIP केली आणि ही आहे त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि ही आहे करंट व्हॅल्यू.
0: ओ माय गॉड, लॉटरी लागली म्हणायची की?
1: होय, पण यात सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यांच्यासारखेच माझ्याकडे जवळपास 7,000 अधिक क्लायंट्स आहेत. सरकारी कर्मचारी, सातारा जिल्हा पोलीस डिपार्टमेंट, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांचं देखील आर्थिक नियोजन आपल्या कंपनीमार्फत केलं जातं. आता तुमच्या केसमध्ये मी अजून एक सजेशन असं देईल की आपण तुमचा हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स देखील काढून घेऊ, कारण आजकाल हे दोन्ही कव्हर असणं फार गरजेचं आहे.
0: ओके, हे इन्शुरन्स कोणत्या कंपनीचे काढावे लागतील?
1: त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या इथे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल, ट्रॅव्हल, फायर, बिझनेस अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढून दिले जातात. त्याचबरोबर थोडीफार अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म साठी कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्स मध्ये नक्की गुंतवा.
0: ओके सर, पण मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये.
1: काळजी करायचं कारण नाही, आपल्या कंपनी मार्फत शेअर मार्केटचे शास्त्र सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. रोजच्या रोज ट्रेडिंग करून तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो. शेअर मार्केटच्या बॅचेस या मंथली बेसिस वरती असतात. दर शनिवार रविवारी थेरी आणि सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिकल असं या बॅचेसचं शेड्यूल असतं. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे प्रॅक्टिकल हे लाईफटाईम फ्री मध्ये दिलं जातं.
0: फॅन्टॅस्टिक.
1: पश्चिम महाराष्ट्रातले सेबी रजिस्टर्ड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असणारी आपली एकमेव संस्था आहे. साताऱ्याबरोबर पुणे, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र मधल्या अनेक कॉलेजेस सोबत आपण टाईप केलं आहे. आपल्याकडे 25+ वेल एज्युकेटेड लोकांची टीम आहे. तसेच टाटा AIA कंपनी मार्फत लाईफ इन्शुरन्सची एजन्सी आपण देतोय. त्याचबरोबर टाटा AIG मार्फत जनरल इन्शुरन्सची एजन्सी आपण देतो. शेअर ब्रोकरची फ्रँचायसी पण आपण देतो. तुमचा इन्कम वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. पार्ट टाइम, फुल टाइम व्यवसाय संधीही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
0: ऑसम सर. SIP सुरू करण्यासाठी मी डॉक्युमेंट्स घेऊन येते, मला तुमचा नंबर देता का?
1: 73-87-88-12-79.
0: 73-87-88-12-79. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला देखील तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईडच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:16 झाली आहेत.
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.

0: क्विज
1: बागडे बंधू सराफ नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: बेतले जर कधी जीवाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
6: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
6: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
8: 99 अव्हेन्यू
9: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
8: 99 अव्हेन्यू विकास नगर सातारा 97 97 92 99 99.
10: 10वी झाली ऍडमिशनची चिंता आहे का?
11: काळजी करू नका. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
10: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
11: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
10: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
11: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
10: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
11: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
10: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
11: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
10: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
12: डिप्लोमाला नापास झालात
13: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
12: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
13: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या.
12: तोही मोफत.
13: संपर्क 98 220 71 571.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:20 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम पी एन गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत. तर एक वेगळा प्रकार

0: म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या. या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार. आता बांगड्यांचे भरपूर प्रकार जे आता आपण आजपासून रोजच बघणार आहोत. तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे. खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं आणि मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार आहेत ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात. त्या जनरली फार थीन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात. तर साधारणपणे चार बांगड्या आणि दोन पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये दोन पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या, असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बांगड्या दोन हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घालणं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात. तर खिळ्याच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते, 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते पण खिळ्याच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
0: मोडक सर, खिळ्याच्या बांगड्या आणि पाटल्या याच्याविषयी तुम्ही सांगितलं पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
1: जसं खेळाच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातघडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातघडाईमध्येच बनते की त्याच्यामध्येही बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खेळाच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात त्याच्यामध्ये हाफ राऊंडचे आकार असतात.
0: बरं.
1: मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो. तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात ना तसे हे बुट्टेच म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हटलं अगदी थीन तारेसारख्या त्याला सोल्डर केलेल्या असतात त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसायत. म्हणून साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅमपर्यंत बनते. पाटली म्हणाल तर 20-22 ग्रॅमपर्यंत बनते. त्यामुळे 45 ग्रॅमच्या दोन पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या 4 बांगड्या असं म्हटलं तर 65-70 ग्रॅमपर्यंत एकत्रितपणे बनतं. आणि परत मगाचा आवडीचा विषय मजुरी केवळ 4-5% असते
0: आणि साईज प्रमाणे त्याचं वजन नाही बदलतं.
1: साईज प्रमाणे वजन बदलतं फक्त ते डायमीटर बदलणार असतो म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच असतो.
0: हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात. याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात. अमित मोडक सर, तुम्ही आज आलात आणि माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा, 1832 पासून.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: पीएन गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:25 झाली आहेत.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा. आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक, सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे, करतात सोने क्षणांचे.
5: नियम व अटी लागू.
6: Hey, congrats! Good innovative design. But for being the leading manufacturer, we must bring more accuracy, micro precision in our production.
7: Yes, ma'am. Definitely. Yababat Mandar Traders' latest cutting tools and modern measuring instruments are demo.

0: फायनल केलेलाच आहे.
1: गुड, दे आर नंबर वन अँड ऑल ऍट वन.
2: मंदार ट्रेडर्स, ड्रील्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅब्स, टूल बिट्स, एनसी टूल होल्डर्स, रिव्हॉल्व्हिंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही.
3: मंदार ट्रेडर्स.com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितले, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
2: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
3: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
4: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
4: संपर्क 83 29 72 94 98.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया छोटा गंधर्व यांच्या स्वरात मृच्छकटिक या नाटकातील पदरचना गोविंद बल्लाळ देवल यांची.

0: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव।
1: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट।
0: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा। श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे।
1: नियम अटी लागू।
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग।

0: टेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंज से अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी,
1: होटल मैनेजमेंट एंड केटरिंग एट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू,
0: संपर्क 83 29 72 94 98।
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
2: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in, कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256।
4: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006।
6: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची।
7: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
8: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जन्मरहस्य या नाटकातील पद। हे पद आहे गणपतराव मोहिते यांचं आणि याला संगीत आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

0: श्रोतेहो डॉक्टर कल्याणी देशमुख यांच्या स्वरात रणदुंदुभी या नाटकातील पद आपण ऐकलं. पदरचना होती वीर वामनराव जोशी यांची.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: मॅनेजर मॅडम गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली?
4: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्समधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्समध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. भेटास त्यांना.
5: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ॲपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804.
5: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
6: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव।
4: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट।
3: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक, सातारा। श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे।
4: नियम अटी लागू।
5: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत सौभद्र या नाटकातील पद। पद गायलंय मधुवंती दांडेकर यांनी आणि हे पद आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत काही गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हेमंत कुमार यांच्या आवाजातील फय्याज हाशमी यांची ही गझल.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
3: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
4: 99 अवेन्यू
5: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
4: 99 अवेन्यू विकास नगर सातारा 97-97-99-99.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: श्रोते हो, गझल गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ही गझल. ही गझल आहे शमीम जयपुरी यांची.

0: मॅनेजर मॅडम, गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली.
1: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्स मधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्स मध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. भेटास त्यांना.
2: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ॲपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. H39 जुनी MIDC सातारा, 9822 801 804.
4: 10th झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
5: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
4: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
5: 11th विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
4: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
6: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
4: मुलींसाठी 11th प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
5: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11th विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
4: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
5: YCIS, विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
4: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
7: डिप्लोमाला नापास झालात,
8: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
7: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
8: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
7: तोही मोफत.
8: संपर्क 9820715571.
9: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
10: श्रोते हो, काही गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांच्या आवाजातील कतील शिफाई यांची गझल. संगीत आहे ललित सेन यांचं.

0: Hey, congrats. Good innovative design. But for being the leading manufacturer, we must bring more accuracy, micro precision in our production.
1: Yes, ma'am. Definitely. याबाबत मंदार ट्रेडर्सची लेटेस्ट कटिंग टूल्स आणि मॉडर्न मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचा डेमो फायनल केलेलाच आहे.
0: गुड, दे आर नंबर वन अँड ऑल ॲट वन.
2: मंदार ट्रेडर्स, ड्रील्स, रीमर्स, एंड मिल्स

0: beads, NC tool holders, revolving centers, all types of calipers, micrometers, pressure gauges, electric multimeters, scanners, testers, thermometers, असे बरेच काही.
1: mandartraders.com 30 वर्षे इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी, कर्णफुले, चमकी महोत्सव.
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी, कर्णफुले, चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
5: नियम अटी लागू.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबड बोबड बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
9: श्रोते हो, काही गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया राही सहाबी यांची गझल. संगीत आणि स्वर आहे उस्ताद अहमद हुसैन आणि उस्ताद मोहम्मद हुसैन.

श्रोते हो, रूपकुमार आणि सोनाली यांच्या स्वरात कथील शिफाई यांची गझल आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती अर्जुन वासवानी यांनी. आणि याबरोबरच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर रसिकांची सुरेल सोबत करणारी आपली मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 11:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, चित्रपट यशस्वी होण्यासाठी उत्तम कथा, दिग्दर्शन आणि संगीत जितकं महत्वाचं असतं तितकेच महत्वाचे असतात त्या चित्रपटातील कलाकार, कथानकातील कलाकारांची जोडी. काही जोड्या पडद्यावर इतक्या नैसर्गिक वाटतात की त्यांच्या उत्तम अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून राहतात. तेव्हा श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच काही अजरामर गाजलेल्या रुपेरी पडद्यावर साकारलेल्या जोड्यांवर चित्रित गीतांचा आनंद घेणार आहोत. सुरुवातीला रमेश देव सीमा देव. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि सीमा देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतली एक अत्यंत लोकप्रिय जोडी होती. या जोडीने अनेक चित्रपटात काम केलं. जगाच्या पाठीवर हा या दोघांचा पहिला चित्रपट. तब्बल 2 दशकं रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत ही जोडी अविस्मरणीय ठरली आणि खऱ्या आयुष्यातही. ऐकूया या जोडीवर चित्रित अपराध या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ आठवला की काही कलाकार आपल्या डोळ्यासमोर येतात ते त्यांच्या सुंदर अभिनयामुळे, त्यांच्या अभिनयातील सहजतेमुळे. अशाच अजरामर जोड्यांपैकी एक म्हणजे अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर. अरुण सरनाईक हे देखणं व्यक्तिमत्व आणि भारदस्त आवाज यासाठी ओळखले जायचे. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली वेगळी छाप रसिक मनावर पाडली. तर दुसरीकडे जयश्री गडकर या मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि बहुआयामी अभिनेत्री होत्या. या दोघांनीही अनेक चित्रपटात काम केलं. त्यांच्या पडद्यांवरील नात्यात प्रेम, विश्वास, कुटुंबातील जिव्हाळा आणि मराठी संस्कृतीचं दर्शन घडत होतं. अरुण सरनाईक यांनी काही चित्रपटासाठी स्वतःही गाणी गायली. आजही मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आठवताना अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची जोडी आदराने स्मरणात येते.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

श्रोतेहो, सूत्रबद्ध निवेदनासह मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, अशोक सराफ आणि रंजना या जोडीने अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात काम केलं. अशोक सराफ यांच्या कसदार अभिनयाने आणि अभिनेत्री रंजना यांच्या अभिनयाने, सौंदर्याने या जोडीनं रसिक प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं. रंजना यांच्या अभिनयात निरागसता, सहजता, भावस्पर्शी अभिव्यक्ती होती, तर अशोक सराफ यांनी विनोदी भूमिकाबरोबरच संवेदनशील आणि भावनिक भूमिकाही तितक्याच ताकदीनं साकारल्या. या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री खूप छान जुळली होती, नैसर्गिक वाटत होती. त्यांच्या चित्रपटांमध्ये कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम, विनोद आणि भावनिक प्रसंग यांचा सुंदर मिलाफ आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे ही जोडी रसिकांची आवडती जोडी ठरली.

श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत विनोदाला नवी उंची देणाऱ्या कलाकारांचा उल्लेख झाला की लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने, अचूक विनोदी टायमिंगने आणि निरागस व्यक्तिमत्वाने त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांच्या या कलाप्रवासात अभिनेत्री प्रिया अरुण अर्थात प्रिया बेर्डे यांनी विनोदी आणि कौटुंबिक भूमिकांमध्ये आपल्या सहज सुंदर अभिनयाने वेगळी छाप पाडली. या दोघांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटात कौटुंबिक जिव्हाळा, हलका फुलका विनोद आणि मनोरंजनाचा सुंदर मिलाफ दिसून येतो. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गाजलेली जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं.

श्रोतेहो, मराठी चित्रपट सृष्टीतील काही जोड्या अभिनयामुळेच नव्हे तर त्यांच्या सहज सुसंस्कृत आणि मनमोकळ्या व्यक्तिमत्वामुळेही रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेलं आहे. अशीच एक जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक अशा अनेक भूमिका समर्थपणे पार पाडल्या. सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या सहज अभिनयाने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या अभिनयात नात्यातील विश्वास, प्रेम यांचं सुंदर चित्रण दिसतं. अभिनया इतकंच त्यांच्या आयुष्यातील नातंही प्रेरणादायी आहे. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आणि ते सर्व चित्रपट गाजले. ऐकूया या दोघांवर चित्रित हे गीत.

श्रोते हो, अशीच आणखीन एक गाजलेली जोडी, रसिक मनाला भावलेली जोडी म्हणजे मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांची अलीकडच्या काळातली. काळ बदलतो, कथा बदलतात, पण काही पडद्यावरील जोड्या आपल्या सहज अभिनयामुळे रसिकांच्या मनात कायमचं घर करून राहतात. नव्या मराठी चित्रपटसृष्टीत अशीच एक लोकप्रिय जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे. विशेषतः मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. दोघांनीही खूप सुंदर अभिनय या चित्रपटात केला आहे. एका दिवसात घडणाऱ्या कथेत दोन व्यक्तींच्या संवादातून उलगडणारं यांचं नातं रसिक मनाला स्पर्श करून गेलंय. त्यानंतर या चित्रपटाचे पुढील भागही आले आणि या जोडीची लोकप्रियता आणखी वाढली. ऐकूया या जोडीवर हे चित्रित गीत मुंबई पुणे मुंबई भाग 2.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच सूत्रबद्ध निवेदनासह मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आणि दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: दुपारचे 12 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल. थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरच हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याच मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही. का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस अगदी हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं आहा हा.
1: उडजाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी. खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटत रे. परवा की नाही आम्ही भीशीतला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीशीमध्ये कबीर कुठे आहे म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे ते असतेच. पण ऐक ना तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळतायत तुझ्या तर.
1: हो रे 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नातेसंबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या. बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया चालेल का. हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा काहीही लावू नकोस. आपण दोघं जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा. आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो वाहनांचा आवाज नाही माणसांची वर्दळ नव्हती निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
0: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
1: खरंच रे तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी मंद लाटांची ये जा दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी आहा.
0: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर
1: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे.
0: संमोहित करणारे क्षण आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
1: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी कबीर काय गाणं काय शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
0: अगं गाण्यावरून आठवलं
1: काय
0: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
1: अरे वा वा खरंच मस्त रे गोड गळा आहे जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची

0: गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो आणि तसं जर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
0: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
0: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत. म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरण आणि जरा स्पष्ट कर बरं.
0: बरं फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा ते झालं पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी कणभर असेल पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा सुखदा, क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच.
1: मला कौतुक वाटतं सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
0: बास बास, एकदम. म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो. माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खरं तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार इतर.

0: अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही, 8 तासात खाणे किंवा
1: आणि काय ते नाही का दुसरं 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
0: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
1: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
0: आणि काय आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
1: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घण घण घण घण अशी नाही वाजवलीस.
0: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय, बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
2: ए रोहित दादा काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
0: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
1: हो बस बस, वारा खा पाणी पी.
0: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याची काही नाही, म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा.
1: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
1: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
1: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली आज मी शाळेत जाणार.
0: खरंच शर्वरी मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
0: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो। काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
0: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
0: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
0: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा,
2: पण पुढे कसं काय, अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
0: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का.
2: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता, सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
0: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झाली आहे.
0: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
0: हे बघ माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.

0: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळतंय तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
1: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
2: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय,
0: ती जपली जायला हवी किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
1: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
2: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
1: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
0: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
1: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
0: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरंय, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात. पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
0: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
1: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आर्थिक श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
0: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
1: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं, पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
0: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
2: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैकपट जास्त काळजी वाटत असणारच ना.
1: येस, माणसाने आशावादी असायला हवं पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
0: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
2: अरे सुखदा, शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
0: काय
2: चक्क आभाळ भरून आलंय. आहा हा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
1: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, येरे येरे पावसा.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोत्यो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोत्यो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक.

0: म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय, त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या तिघांची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोगक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडस प्रज्वलित करण्याकरता हलका, सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश, म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो, आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे

0: गडिया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं, आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड्सचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात, आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते, आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच. डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळं, भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये. त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, ती सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं, या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे, ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं, तर ते

0: त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत, तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत, आपला देश आपला काल आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं, 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधी श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचा काय नियम आहे, तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: गदाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर स्वतः. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: सर, जे छोटे मुले असतात आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात त्या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गायीचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येती करताही चांगलं आहे.

0: म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाहीयेत आणि पचतंय त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाहीये. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल तर ए2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो. हा नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरवणे मुंबई.
1: प्रश्न विचारा.
2: अनिल नाईक बोरवणे मुंबई बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती द्यायला पाहिजे आपण? हा प्रश्न आहे. आणि रात्री दही खेळतात खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं,
0: हो खूप छान प्रश्न आहे. हा पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या 1 ते 2 लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी 1-2 लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ 1 ते 1.5 लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाजर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ऍड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण मान्यवती शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणीत यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात

0: बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हाही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाहीये ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये तीन आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये दोनदा आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे, आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10-2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार. प्रश्न विचार आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो,
1: हा बोला.
2: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमर दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय
0: असं? हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात. पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीच पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठल्या शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळी खाल्ल्या

0: त्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात. त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का, कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत.
1: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यशन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय, उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यशन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांड नीट जर विसळलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं,

0: सहा तास राहतं मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचा ऍसिड स्फोटातले ते पचनाचं काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे ज्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्स्युअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल, तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय. कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात. तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय. आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हटलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही. यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026

0: त्या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदास्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं अॅप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं, मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी

ही मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहे ती आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चाललो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2000

23 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत एनएसयूआय या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्य

गावकरांचा अर्ज दाखल, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ, देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार, आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ,

कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाती, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तसतसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो. पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या. कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की

रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही होत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. आहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम

0: कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्या सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार

खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल, यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या, मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला, विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी एआय तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली.

0: याचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 39,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी

0: सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासनसेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार माझं शिवार.
1: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 9 आषाढ शके 1948, दिनांक 30 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. नांगराची जागा ट्रॅक्टर घेई, आता ग्रामीण भागातही आधुनिकता येई. सुविचार पुन्हा एकदा. नांगराची जागा ट्रॅक्टर घेई, आता ग्रामीण भागातही आधुनिकता येई. कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्ग

0: दर्शनांतर्गत विनायक पुजारी जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद सातारा यांची महाराष्ट्र कृषी विभाग विशेष घटक योजना याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सातारा जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी हा एक शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसतोय. एक आत्मनिर्भरतेकडं आणि प्रयोगशीलपणाकडं हा आपल्या शेतकऱ्याचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीनं सुरू झालेला सुद्धा आहे आणि त्याची चांगली फळं आपल्याला मिळत आहेत हे सुद्धा दिसत आहे. कितीही शेती करायचं म्हटलं किंवा शेतीमध्ये कितीही आपण कष्ट केले तरी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर व्यवस्थापनातल्या ज्या बाबी आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला शेतीमध्ये अनियमितता जाणवते किंवा प्रत्येक वेळेस हंगाम साधण्यासाठी कुठलीही नवीन गोष्ट करण्यासाठी आपल्याला भांडवलाची जास्त गरज पडते आणि ही गरज प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं असते. साधारण कृषी विभागाचा जर विचार केला तर कृषी विभागाच्या अंतर्गत राबत असणारे सगळे विभाग हे आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. शेतकरी कुठल्याही गटातला असू दे, कुठल्याही कॅटेगरीतला असू दे, तरी पण प्रत्येकाला त्या लाभाचा चांगला फायदा व्हावा यासाठी प्रयत्न आपले हे सुरूच असतात. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा योजना बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला उपयोगाच्या आहेतच. मुळात आपला जो शेतकरी वर्ग आहे त्याच्यामध्ये विशेष घटक म्हणून सुद्धा एक गट आहे की ज्यांना आपण एक चांगल्या पद्धतीनं शेती करावी, त्यांनी शेतीला प्रोत्साहन मिळावं, भांडवलाच्या जर काही अडचणी असतील तर त्या सहजतेनं कशा सोडवल्या जातील, कुठल्या टप्प्यावर त्यांना अडचणी येऊ शकतात, या सर्व गोष्टींसाठी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये एक विभाग काम करतो आणि चांगल्या पद्धतीनं तिथे विशेष घटक योजना सुद्धा राबवल्या जातात. प्रामुख्यानं अनुसूचित जातींसाठी सामाजिक आणि आर्थिक त्यांच्या विकासासाठी म्हणून ह्या योजना राबवल्या जातात. नेमक्या ह्या योजना काय आहेत, कुठल्या योजना आहेत, कशा पद्धतीनं त्याचा लाभ मिळतो, कुठल्या गोष्टींसाठी त्याचा लाभ मिळतो, हा लाभ आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपण कसा घेतला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण करून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हा जो आपला शेतकरी गट आहे तो विकासाच्या दिशेनं मोठ्या स्वरूपात येणं सध्या गरजेचं आहे, त्यामुळे त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीनं काम केलं जात आहे. नेमक्या ह्या योजना काय आहेत, कशा पद्धतीनं आपल्या या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिल्हा परिषद सातारा येथील विशेष घटक योजना विभागामध्ये काम करणारे जिल्हा कृषी अधिकारी विनायक पुजारी सर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय आहे योजनांचं स्वरूप आणि कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, मी सुरुवातीलाच विशेष घटक हा शब्द वापरलाय, नेमका विशेष घटक म्हणजे काय आहे हे सुरुवातीला काय सांगाल आपल्या शेतकरी बंधूंना?
2: विशेष घटक मध्ये मॅडम प्रामुख्याने आपल्या समाजाचे दोन घटक येतात, ते म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे शेतकरी.
1: बरोबर.
2: शासनाने अनुसूचित जातीसाठी 1982-83 पासून एक उपयोजना सुरू केली होती आणि अनुसूचित जमातीसाठी 92-93 पासून एक योजना सुरू होती, ज्यामध्ये उद्देश होता की जलसिंचनाची साधनं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवनमान उंचावणं.
1: बरोबर.
2: मग आवश्यकतेनुसार शासनाला त्यामध्ये काही बदल घडवायचे होते, त्यानुसार 16-17 पासून या योजनामध्ये काही बदल घडवून आणले आणि अनुसूचित जातीसाठी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तयार झाली आणि अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू झाली.
1: अच्छा. आता हे ज्या दोन योजना आहेत नेमक्या योजना काय आहेत, कशा पद्धतीनं काम करतात, त्याचं स्वरूप काय आहे?
2: सदर योजना मॅडम, जसं मी मागाशी बोललो, जलसिंचनाची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी काम करतो. मग ती नवीन विहीर असेल किंवा जुनी विहीर दुरुस्ती असेल किंवा शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण असेल आणि याच्या सोबत लागणाऱ्या तत्सम बाबी म्हणजे विद्युत पंप संच असेल, पाईप संच असेल, वीज जोडणी आकार असेल किंवा तुमचा लागणारी यंत्रसामग्री असेल किंवा परसबाग असेल, यांना सुद्धा आपण शेतकऱ्यांना अनुदान यामधून उपलब्ध करून देतो.
1: बरं, मला एक सांगा, या योजना राबवण्यामागची नेमकी कारणं काय आहेत, का असं जाणवलं की या योजना राबवणं गरजेचं आहे, गरज का वाटली?
2: आता शासन विभागाच्या योजना ह्या प्रामुख्याने सर्व शेतकरी वर्गासाठी असतात, त्याच्यामध्ये काही प्रमाणात हे एससी आणि एसटी शेतकऱ्यांसाठी एक पर्सेंटेज कोटा राखीव ठेवला असतो, पण शासनाला असं वाटलं की आर्थिक अडचणीमुळे जे एससी आणि एसटीचे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना बाबा नवीन विहीर असेल किंवा इतर जी यंत्रसामुग्री असेल किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर जे शेतीसाठी लागणार आहे ते तयार करण्यासाठी आर्थिक अडचणीमुळे काही अडचणी येऊ नयेत, यासाठी काही उपाययोजना म्हणजे विशेष घटक योजना अंतर्गत ज्या आपण मगाशी ज्या बोललो उपयोजना तयार केल्या गेल्या होत्या, त्यासाठीच तयार केल्या गेल्या होत्या. त्यांना एक टार्गेटेड अप्रोचनं आपण त्यांच्यावर फोकस करून त्यांचं जीवनमान उंचावू शकतं.
1: आता सुरुवातीला आपण या दोन्ही योजना नेमक्या काय आहेत याच्याविषयी सांगूया की ह्याचे स्वरूप काय आहे किंवा ह्या दोन ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये जरी साम्य असलं तरी वेगळेपण काय आहे?
2: वेगळेपण हे आहे की आपलं हे योजना जरी

0: परिषद राबवत असलं तर हे दोन तीन लाईन डिपार्टमेंट एकत्र येऊन राबवतं. फॉर एक्झाम्पल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असेल तर ह्याचं बजेट तयार करण्याचं काम म्हणजे फंड देण्याचं काम हे समाज कल्याण विभाग करत असतो आणि योजना नियंत्रण करण्याचं काम हे मान्य जिल्हाधिकारी करत असतात. त्यांच्या अंतर्गत हा फंड आपल्याला उपलब्ध होत असतो. म्हणजे आपण सांगू शकतो की आपलं बजेट तयार करतो की बाबा किती विहिरी होऊ शकतात, एक अंदाजपत्रक आपण त्यांना प्रस्तावित करतो, त्यानुसार ते आपल्याला फंड उपलब्ध करून देत असतात. आणि हेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत जे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहे त्यांच्या मार्फत आपल्याला फंड मिळत असतो. म्हणजे थोडक्यात हे दोन तीन डिपार्टमेंट एकत्र येऊन हे आपल्या योजना राबवण्याचं काम करत असतात.
1: बघा, तुम्ही दोन ज्या योजना सांगितल्या त्या दोन योजना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि दुसरी आहे ती बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. म्हणजे दोन्हींची नावं सुद्धा वेगळी आहेत, अर्थात दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असणार आहेत. नेमकं काय काम करतात ह्या योजनांतर्गत, काय काम राबवलं जातं?
0: फरक म्हणजे फक्त जसं मी सांगितलं की त्यांच्या राबवणाऱ्या यंत्रणा, म्हणजे कुठून त्याचा फंड येतो. म्हणजे आदिवासी विभागाकडून आदिवासी बांधवाची जी योजना आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना त्यासाठी, आणि समाज कल्याण विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबनीसाठी फंड येतो. म्हणजे थोडेफार त्यामध्ये बदल आहेत, पण जे येणारा लाभ आहे आपण तो जवळजवळ सगळ्या योजनांमध्ये सारखाच आहे.
1: सारखा आहे. तुम्ही सांगितलं की दोन तीन प्रकारे ह्या योजना आपण राबवतोय, पॅकेज स्वरूपात आपण राबवतोय, नेमकं काय आहे ते स्वरूप?
0: पॅकेज म्हणजे ह्यामध्ये मॅडम आपल्या तीन पॅकेज होतात. एक नवीन विहीर आणि त्याच्यासोबतचं पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती आणि त्यासोबतचं पॅकेज, आणि शेततळी अस्तरीकरण आणि त्यासोबतचे पॅकेज. म्हणजे जे त्याच्यासोबतचे मी पॅकेज म्हणतो ह्याच्यामध्ये मग बाकी घटक येतात, जसं की विद्युत पंप संच असेल, पाईप संच असेल, सूक्ष्म सिंचन असेल, वीज जोडणी आकार असेल, सोलार पंप असेल, यंत्रसामुग्री असेल आणि परसबाग. या सगळ्या घटकासाठी आपण शेतकऱ्यांना लाभ देत असतो.
1: बरं, आता हे तीन जे आपण वेगवेगळे पॅकेज सांगितले त्याच्याविषयी थोडंसं विस्तृत, की नवीन विहीर म्हणजे नेमकं काय करतो आपण, किंवा जुनी विहीर असेल तर कशी मदत करतो, किंवा शेततळं जर तयार असेल किंवा तयार करायचं असेल तर कशा स्वरूपाची मदत केली जाते?
0: आधी मी स्पष्टपणे सांगू शकतो की मॅडम की आपण जे तीन पॅकेज बोललो तर शेतकऱ्यांना कन्फ्युजन होऊ नये की त्यातल्या कोणत्याही एका पॅकेजचा शेतकरी लाभ घेऊ शकतो. म्हणजे असं नाही की तिन्ही पॅकेजचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे जर शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ऑलरेडी विहीर असेल तर त्याला आपण नवीन विहीर पॅकेजचा लाभ देत नाही. मग त्या शेतकऱ्याला जुनी विहीर दुरुस्ती करून घ्यावी लागते आणि तसं बाबीचा लाभ घ्यावा लागतो. शेततळी असेल तर शेततळी अस्तरीकरण तसं बाबीचा त्याला लाभ घ्यावा लागतो. मग त्या दृष्टीने मग शेतकऱ्याला महाडीवी पोर्टलवर अर्ज भरावा लागतो की माझ्याकडे जुनी विहीर आहे, मला जुनी विहीर दुरुस्ती करायची आहे, आणि त्यासोबत त्याला जे घटक पाहिजे आहेत त्याला फ्रीडम आहे. असं ते कंपल्शन नाही की तुम्ही त्या पॅकेजमध्ये सगळे घटक घेतलेच पाहिजेत. समजा एक शेतकऱ्याला असं वाटलं की मला जुनी विहीर दुरुस्ती करायची आहे आणि मला फक्त विद्युत पंप संच आणि पाईपलाईन पाहिजे, तर तेवढ्या तीन बाबीसाठी तो अर्ज टाकू शकतो.
1: बरं, म्हणजे हे पण आपण एक सविस्तररित्या त्याच्यामध्ये हे केलेलं आहे की आपण नेमकं काय करायचं आहे. हे महत्वाचं आहे, जसं आता तुम्ही सांगितलं की तीन जरी गोष्टी असल्या तरी शेतकरी तीन गोष्टींचा लाभ नाही घेऊ शकत एका गोष्टीचा, का तर सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे. असे काही समज वगैरे शेतकऱ्यांमध्ये होतात का, किंवा अशा काही आपल्याला त्यांचे जे त्रुटी आहेत किंवा त्यांच्या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन करण्याची आपल्यावर वेळ येते का? काय काय शंका उपलब्ध होतात शेतकऱ्यांकडनं?
0: शंका म्हणजे आधी सुरुवात जी होती की दोन वर्षापूर्वी असं होती की योजनेमध्ये अर्धा एकर क्षेत्र जरी असेल तरी बाकी बाबींचा लाभ देता येत होता, म्हणजे विहीर सोडून. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये जे मार्गदर्शक सूचना आल्या नवीन, त्यामध्ये शासनानं सांगितलं की सगळ्या बाबीसाठी तुम्हाला फक्त एक एकर मिनिमम क्षेत्र पाहिजेच. पण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत आदिवासी जमातीच्या शेतकऱ्यांना अडचण येत होती की क्षेत्र विखंडित असल्यामुळे आणि एवढे एक एकर क्षेत्राची मर्यादा असल्यामुळे त्यामध्ये आम्ही शासनास पाठपुरावा करून त्यामध्ये काही बदल घडवायला लावले आयुक्तालयाला. त्यानुसार आता अर्धा एकर जरी क्षेत्र असेल आदिवासी म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर तेही लाभ घेऊ शकतात.
1: बरं, ते कशा पद्धतीनं लाभ घेणार? समजा एखाद्या शेतकऱ्याचं क्षेत्र जर कमी असेल तर त्याला ह्या गोष्टींचा लाभ कसा मिळणार?
0: हा, शासनाच्या जेव्हा निर्देशनात आले की बाबा आता कमी क्षेत्र असेल तर त्या शेतकरी त्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून मार्गदर्शक सूचनांमध्ये शासनाने असे बदल केले की दोन किंवा तीन शेतकरी असतील पण ते शेतकरी अनुसूचित जाती किंवा जमातीचेच पाहिजेत, ते एकत्रित आले आणि त्यांचं एकत्रित येऊन क्षेत्र जर एक एकर म्हणजे 0.4 हेक्टर भरत असेल तर त्यांना आपण हा लाभ देऊ करतो.
1: अच्छा, मग त्यांनी काय प्रोसिजर केली, काय असतं त्याचं पुढची प्रोसिजर, काय करायची? समजा त्या तिघांचं किंवा चौघांचं ठरलं की आपण असा असा लाभ घ्यायचा आहे, मग त्यांनी कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे?
0: समजा चार शेतकऱ्यांनी किंवा तीन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठरवले आपल्याला लाभ घ्यायचा आहे, मग त्यांना हे ठरवावं लागेल की अनुदान कोणाच्या खात्यावर घ्यायचं आहे. म्हणजे महाडीबीटी ही वैयक्तिक लाभाची योजना असल्यामुळे लॉटरीमध्ये म्हणजे लॉटरी सुद्धा आता गव्हर्नमेंटनं बंद केले. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य चालू झाले. मग त्या कोणाच्या खात्यावर घ्यायचं आहे, कोणाच्या नावाने अर्ज करायचं हे शेतकऱ्याला पहिल्यांदा ठरवावं लागेल. म्हणजे भले आपण चार जण एकत्र येऊन लाभ घेतलाय पण चारही जणांची नावं ही लॉटरीमध्ये येणार नाहीत.
1: बरोबर,
0: मग ते त्यांना ठरवावं लागेल कोणाच्या अकाउंटवर लाभ म्हणजे ह्याच्यावर लाभ घ्यायचा आहे, आणि त्यानुसार मग तो करारनामा असेल जो आपल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये दिलाय त्यानुसार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क जरी केला तर ते सांगतील बाबा कोणत्या पद्धतीने तो भरायचा आहे आणि ते सगळ्या शेतकऱ्यांचे सातबारे अपलोड तुम्हाला करावे लागतील महाडीबीटी पोर्टलवर आणि त्या एवढ्या गोष्टीवर तुम्ही त्याला लाभ घेऊ शकता.

0: वैयक्तिक शेतकरी पण करू शकतो आणि असं समविचारी जरी शेतकरी एकत्र आले तरी सुद्धा ते लाभ घेऊ शकतात. फक्त थोडासा विचारपूर्वक ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. अनुदानाच्या बाबतीत कशा पद्धतीनं आपण पुढे जातोय या योजना मार्फत?
1: अनुदानाच्या मर्यादेत आपण शासनाने काही मर्यादा ठरवून दिलेत, म्हणजे कोणत्या बाबीसाठी बाबा 100% अनुदान आहे, कोणत्या बाबीसाठी 90% देऊ शकतो, 40% देऊ शकतो किंवा किती मर्यादेत देऊ शकतो. जसं की नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये मर्यादा ठरवून दिले, जुनी विहीर दुरुस्ती असेल तर 1 लाख मर्यादा, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण असेल तर 2 लाख, इनवेल बोरिंगसाठी 40,000, पंप संच घ्यायचा असेल तर 40,000 किंवा खर्चाच्या 90%, एचडीपी पाईपसाठी 50,000 मर्यादेत आहे पण पर मीटर प्रमाणे त्याचे रेट ठरवलेले आहेत, म्हणजे किती मीटर शेतकऱ्यांनी पाईप घेतली. फॉर एक्झाम्पल पीव्हीसी पाईपसाठी 70 रुपये, म्हणजे 10 मीटर पाईप घेतली तरी x70 करून त्याला त्या अनुदान मर्यादा आपण वर्ग करतो त्याच्या खात्यावर. तसंच यंत्रसामग्रीमध्ये 50,000 मर्यादा आहे, म्हणजे 50,000 पर्यंत 100% खर्चात शेतकरी कोणतंही यंत्र, मग ते बैल चलित असो किंवा ट्रॅक्टर चलित, तो घेऊ शकतो. तसंच महत्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचा शेतकऱ्यांना इथून की जे सूक्ष्म सिंचन आहे त्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनला आपण अनुदान देतो. त्याचबरोबर मग महाराष्ट्र शासनाने यात पुढाकार घेऊन बाबा सूक्ष्म सिंचनाखालचं क्षेत्र वाढवावं म्हणून बाबा त्यात अनुदानात वाढ व्हावी म्हणून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पण काही अनुदान द्यायला चालू केलं. मग ह्यामध्ये पण आपल्या योजनेअंतर्गत पण आम्ही असा विचार केला की अजून काही आपल्याला देता येतील का. मग आपण म्हणलं की शेतकऱ्यांना 90% मर्यादेत आपण सबसिडी देऊ ह्या घटकासाठी. मग उरलेले 90% होण्यासाठी जो वरचे 10% आहेत त्याचा टॉपअप आपण आपल्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना देतो.
0: अच्छा, म्हणजे ह्या दोन्ही साईडनं त्यांना फायदा आहे, दोन्ही बाजूने त्यांना फायदा आहे या सर्व गोष्टींचा. मग हे सगळं झाल्यानंतर महत्वाचं आहे ती कागदपत्रांची पूर्तता किंवा आवश्यक पात्रता जी आहे ती नेमकी काय आहे, कोणाला लाभ घेता येऊ शकतो.
1: जसे मी बोललो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना ही अनुसूचित जातीसाठी आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमातीसाठी आहे. त्यामुळे पहिली रिक्वायरमेंट तर हीच आहे की तुम्हाला प्राधिकरणाने दिलेले बाबा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र जे वैध असलं पाहिजे ते लाभ घेण्यासाठी प्रथम ही अट आहे. जसं तुम्ही परत बोललो की सर्व 7-12 अट व्यवस्थित शेतकऱ्यांनी अपलोड केलेले पाहिजेत आणि जे 0.4 हेक्टर म्हणजे 1 एकरची मर्यादा त्यावरून सिद्ध झाली पाहिजे आणि होत नसेल तर मग सांगितल्याप्रमाणे शेतकरी एकत्र येऊन त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट की आधी ह्यामध्ये उत्पन्नाची अट होती 1.5 लाखापर्यंत पण ती शासनाने आता काढून टाकलेली आहे.
0: तो नियम शिथिल केला. असे काही नियम बदललेत अजून की जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त फायदा व्हावा?
1: हो, बदलले गेलेत मॅडम. जसं की आधी विहीर किती खोदावी म्हणजे 12 मीटर खोलीपर्यंत मर्यादा होती ती मर्यादा आपण शिथिल केली आहे. किंवा 2 विहिरीमध्ये 500 फुटाचं अंतर होतं म्हणजे 500 फुट अंतरामध्ये दुसरी विहीर होत नव्हती. समजा शेजारी शेतकऱ्याची विहीर असेल आणि त्या शेतकऱ्याला तिथंच विहीर शेजारी बांधकाडे असेल तर तो स्पॉट चांगला असेल जिथं पाणी लागतं असं त्याचं मत असेल पण त्याला ती काढता येत नव्हती. पण ही अट शिथिल केल्यामुळे ते स्वतः तो विहीर घेऊ शकतो.
0: अशा काही अडचणी येतात शेतकऱ्यांच्या बाबतीत असे विचार किंवा असं जसं तुम्ही सांगितलं की एका विहिरीच्या शेजारी दुसरी विहीर म्हणजे अर्थात वाद होणं किंवा या गोष्टी थोड्याशा विस्कटण्याच्या दृष्टीनं असे होऊ शकतं, मग असं काही अडचणी येतात या बाबतीत कसा मार्ग काढतो आपण ह्याच्यावर?
1: अडचणी म्हणजे आता सामायिक 7-12 आहेत म्हणजे वैयक्तिक लाभार्थी म्हणजे त्या कुटुंबातील नाव आहेत किंवा चुलत भाऊ अशा वगैरे नातेवाईकाचे एकत्रित 7-12 असल्यामुळे आता त्यातल्या एका लॉटरीमध्ये नाव आले एका शेतकऱ्याचं तर असं होतं की मग ते अनुदान त्याला का द्यावं, त्याला का लाभ द्यावा, भविष्यात आम्हाला भेटेल का, मग ह्याच्यामध्ये प्रबोधन करावं लागतं आम्हाला कृषी अधिकाऱ्यामार्फत की बाबा हे जो तुम्ही जर ह्याला संमती दिली आम्ही त्यांची संमती लिहून घेतो बाबा चंद्रपूर स्टॅम्पवर की आम्हाला काही अडचण नाही ह्या शेतकऱ्याच्या अनुदान म्हणजे खात्यावर वर्ग करण्यासाठी आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे म्हणजे विहीर असेल तर त्याचा आम्ही सामूहिक लाभ घेण्यास तयार आहोत.
0: अच्छा,
1: म्हणजे सगळ्यांचा त्याचा लाभ होईल. मग ह्याचं आम्हाला समजावून सांगावं लागतं शेतकऱ्यांना भले की अनुदान ह्या शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालं पण जे विहीर होणार आहे किंवा जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन असेल
0: जे फायदे मिळतील
1: सगळे तुम्ही फायदे घेऊ शकता.
0: अगदीच खरं आहे. म्हणजे थोडक्यात थोडस समुपदेशन करण्याची सुद्धा कधी कधी गरज
1: पडते.
0: पण मग हे आपण सगळं करताना आहे ते ऑनलाईन करतोय. ऑनलाईन बुकिंग तुम्ही जसं सांगितलं की महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही करू शकता. अदर काही मार्ग आहेत का, म्हणजे दुसरे काही मार्ग आहेत का की ज्याच्यावर आपले शेतकरी ऑनलाईन करू शकतात? आणि ऑनलाईन करत असताना शेतकऱ्यांकडून काय काय चुका होण्याची शक्यता असते की ज्याच्यामुळे फायदा पुढे मिळत नाही भविष्यात? म्हणजे असंही होऊ शकतं की मी योजनेला नाव नोंदणी केली आहे तरी मला फायदा झाला नाही, असंही भविष्यामध्ये प्रश्न उभे राहू शकतात का या अडचणींमुळे?
1: आता अर्ज करण्यासाठी तर महाडीबीटी पोर्टलवरच करावा लागणार आहे, म्हणजे दुसरा ऑप्शन नाही की दुसरीकडे आज आपण ऑफलाईन स्वरूपात घेत नाही. मग ते स्वतः मोबाईलवर किंवा सुशिक्षित शेतकरी असेल तर करू शकतो किंवा महाई सेवा केंद्रामार्फत करू शकतो.
0: बरोबर.
1: किंवा आता महाविस्तार ऍपमध्ये सुद्धा त्या सुविधा दिल्या की शेतकरी काही योजनासाठी अर्ज करू शकतात. जसं तुम्ही दुसऱ्यांदा विचारलं की काही चुका होतात शेतकऱ्याकडून, तर दुसरं की जसं सांगायचं की ज्याला ज्या गोष्टीचा लाभ पाहिजे, जसं मी सांगितलं पॅकेजमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहिजेत मग त्या सगळ्या गोष्टी टाकून द्या.

0: त्यात एखादी गोष्ट मिस नाही झाली पाहिजे किंवा तुम्हाला किती मीटरची पाईप पाहिजे, आता तुम्ही तेच जर कमी टाकली तर सिस्टीम ते त्या 70 मीटर प्रमाणे 100 मीटर प्रमाणे जे रुपये अनुदान मर्यादा त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करणार आहे. मग ते 50,000 ची मर्यादा तुमची 15,000 पर्यंत पण येऊ शकते. मग त्यावेळी आम्हाला सांगावं लागतं बाबा परत अर्ज करा तुम्ही व्यवस्थित करून. किंवा तिसरी आता अडचण जी आम्हाला निदर्शनात आली ती म्हणजे जेव्हा महाडबीट पोर्टलवर शेतकरी आपले बँक डिटेल भरतो त्यामध्ये बहुतांश प्रमाणात त्याचे अकाउंट नंबर किंवा आयएफएससी कोड हे मिसमॅच झालेले असतात किंवा आयएफएससी कोड काही ब्रँचने बदललेत पण शेतकरी जुन्या पासबुक मधलेच भरतो. त्यामुळे जेव्हा अनुदानासाठी पीएफएमएस फाईल तयार होतात त्या चुकीच्या तयार होतात, त्या अपलोड केल्यानंतर त्या सक्सेस होत नाही त्याच्यामध्ये. किंवा काही वेळा शेतकरी हे पोस्ट पेमेंट बँकवर खाते काढतात किंवा त्यांचा आधार पण संलग्न पोस्ट पेमेंट बँकला झालेला आहे. पण आता आपण कसं होतं की आपले अनुदान मर्यादा 4 लाख आहे, ते 2 लाखाच्या वर आपल्या हप्त्यात देतो आणि पोस्ट पेमेंट बँकला ही अनुदान म्हणजे क्रेडिट होण्याचं लिमिटच 2 लाख आहे त्या खात्यावर, म्हणजे 2 लाखाच्या वर अमाऊंट क्रेडिट होत नाही. त्यामुळे आम्ही इकडून पैसे सोडतो अनुदानाचे पण ते शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत पोहोचतच नाही, ते फेल होतो. मग त्यामध्ये 10-15 दिवसाचा एक्स्ट्रा वेळ जातो. मग शेतकऱ्यांनी व्यवस्थितच नाही एखाद्या नॅशनलाइज बँकचं जे आधार लिंक खातं व्यवस्थित महाडबीटी पोर्टलवर आम्हाला प्रोव्हाइड केलं तर त्यांना वेळेत अनुदान देण्याची म्हणजे योग्य प्रक्रिया होऊन जाईल.
1: छान. तर हे सर्व गोष्टी झाल्यानंतर एखादा शेतकरी किंवा एखादा शेतकरी गट पात्र झाला या योजनांसाठी तर पुढची भूमिका आपली स्वतःची काय असते?
0: स्वतःची म्हणजे आम्हाला सुद्धा कळून जाते की महाडबीटी पोर्टलवर कुणाची सोडत निघालेली आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्याने आपण लक्षांक वाटप केला असतो, त्या विशेष पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला त्याला लिस्ट दिसते की कोणत्या बाबीसाठी कोणत्या शेतकऱ्याची निवड झाली. त्यात फोन नंबर सुद्धा शेतकऱ्याचे आहेत, त्यानुसार ते कॉन्टॅक्ट करतात, त्यांना ते सांगतात बाबा 30 दिवसात तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागतात. पण आपण असं गरीब शेतकरी असल्यामुळे आपण खूप स्ट्रिक्टली फॉलो करत नाही, 30 दिवसातच करा तुमची रद्द होईल, कारण तेवढे लाभार्थी पण पाहिजेत आपल्याला ती योजना राबवण्यासाठी. त्यामुळे त्यांना त्यामध्ये तेवढे सहकार्य करतो ते कागदपत्र अपूर्तता करण्यासाठी. मग कोणते कागदपत्र करायचे आहेत, कोणत्या स्वरूपात करायचे आहेत, कोणते फॉर्मॅट दिलेत आपल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये ते त्यांना आपण उपलब्ध करून देतो. मग त्यामध्ये नवीन विहीर किंवा जुनी विहीर असेल तर किंवा शेतळी जास्तीकरण असेल तर स्थळ पाणी करावे लागते. मग आमचे काही हुशार कृषी अधिकारी ज्यांना बाबा ह्या गोष्टीची माहिती आहे कुठे पाणी लागू शकतं, कोणता स्पॉट योग्य आहे, त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन होते की तुम्ही कोणत्या म्हणजे जागी विहीर घेतली पाहिजे.
1: याच्यानंतर शेतकऱ्यांची भूमिका काय असते? समजा ह्या योजनेमध्ये शेतकऱ्याला लाभ मिळाला किंवा पात्र झालाय असं शेतकऱ्याला जेव्हा समजतं तेव्हा शेतकऱ्यांनी पुढे काय करणं अपेक्षित असतं?
0: जर शेतकरी जसा शिकलेला असेल त्याला गाईडलाईन्स माहीत असतील योजनेच्या, त्यानंतर तो डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. पण काही अडचण येत असेल बाबा काही म्हणजे कळत नाही बाबा, जसं मी म्हटलं की माझं क्षेत्र भरत नाही 1 एकर, मग मी काय करू? मग अशा वेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतील किंवा आमचं जिल्हा परिषद असेल त्याच्या कृषी विभागास भेट दिली तर आम्ही नक्कीच त्यांचं शंकेचं निरीक्षण करू शकतो की तुम्ही एकत्र येऊन लाभ घेऊ शकता का, किंवा एखाद्या कागदपत्राची पूर्तता कशी केली पाहिजे,
1: त्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करतो. अनुदानाच्या स्वरूपात आपण मदत जरी करत असलो तरी सुद्धा सुरुवातीचे ज्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याला स्वतःलाच कराव्या लागतात, कारण थोडं तरी आपल्याला काहीतरी भांडवल त्याच्यामध्ये गुंतवावं लागतंच. मग त्या दरम्यान काही अडचणी येतात शेतकऱ्यांना किंवा आपल्या विभागाला सुद्धा?
0: नक्कीच. आता अनुसूचित जाती आणि जमातीचे गरीब शेतकरी असल्यामुळे आम्हाला इंटरव्हेन्शन ह्या योजनेच्या मार्फत करावं लागलं.
1: बरोबर.
0: मग आता विश्वास होतो की शासन निर्णयानुसार किंवा शासन मार्गदर्शनानुसार जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत अनुदान आपण देऊ शकत नाही, कारण त्यात बाकी प्रत कॉम्प्लेक्सिटी येतात प्रोसिजरल. मग त्यामध्ये आपण त्यातल्या त्यात आम्ही काय सोल्युशन काढलं की जे 4 लाखाची मर्यादा एकत्र अनुदान न देता आपण मग 2 किंवा 3 टप्प्यात देतो, म्हणजे खुदाई काम झालं तर 1 टप्प्यात अनुदान सोडतो, म्हणजे जेणेकरून पुढच्या कामाला त्यावर पैसे उपलब्ध होतील, रिंग बांधकाम करायचं असेल किंवा राहिलेली खुदाई करायची असेल, आणि दुसऱ्या टप्प्यात दुसरं राहिलेलं अनुदान आपण सोडतो.
1: बरोबर. म्हणजे थोडं शेतकऱ्यांनी पण लक्ष घालणं गरजेचं आहे, आपण तर मदत करतच आहोत पण थोडं शेतकऱ्यांनी सुद्धा पुढाकाराने या गोष्टी अभ्यासणं किंवा करणं अपेक्षित आहे सध्याच्या काळामध्ये. या बाबतीत जर शेतकऱ्यांना संपर्क करायचा असेल किंवा या अजून माहिती घ्यायची असेल तर त्यांनी संपर्क कुठे करणं अपेक्षित आहे?
0: सदर आपली जी पंचायत समितीचे कृषी अधिकारी असतील तिथेही ते संपर्क करू शकतात किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासाठी सुद्धा ते संपर्क करू शकतात.
1: बरोबर. म्हणजे आपले जे कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये जाऊन आपण जर या योजनांची नावं सांगितली आणि त्या पद्धतीनं सांगितलं की मला अशा योजनांचा लाभ घ्यायचा आहे तर नक्कीच आपण त्यांना मदतीसाठी आहोतच. एक जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आवाहन काय कराल? कारण या योजना आहेत त्या आपण शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांचं भविष्य किंवा शेतकऱ्यांची शेती सुधारावी यासाठी करतोय आणि हे विशेष घटक जे आहेत ते मला वाटतंय या योजनांपासून बऱ्याच वेळा वंचित राहण्याची शक्यता असते. का तर जसं तुम्ही सांगितलं की छोट्या छोट्या त्यांच्याकडून चुका होतात त्यामुळे या योजनांपासून ते वंचित राहतात, अशा शेतकऱ्यांना काय आवाहन करायला आता सध्या ही आपल्या योजना चालू आहेत? तर
0: आता मला वाटतंय तेवढ्या सुविधा उपलब्ध झाल्यात की ऑनलाईन अर्ज करू शकतात शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर ई सेवा केंद्रामार्फत असोत किंवा स्वतः असोत, तरी बाबा अर्ज केले पाहिजे. तुम्हाला कोणत्या बाबी म्हणजे एकदा शेतीत बघा की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कारण आता जवळजवळ 60% पेक्षा जास्त महाराष्ट्र आपला ड्राउट प्रोन एरियामध्ये होतो. मग त्यामध्ये विहीर जरी एखाद्या शेतकऱ्यांनी काढली

0: तर नक्कीच एक शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते त्याला. आणि त्याचबरोबर मग सूक्ष्म सिंचन असेल, पाईपलाईन असेल, या गोष्टीचा लाभ घेतला तर नक्कीच त्याचं जे उत्पन्न वाढ होऊन, म्हणजे एक पीक घेत असेल तर तो दोन घेऊ शकतो आणि त्याच्या उत्पन्नात तसंच ती कौटुंबिक प्रगल्भता येऊ शकते. त्यामुळे नक्कीच अनुसूचित जाती आणि जमातीतल्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज करावा, या गोष्टीचा पूरेपूर्ण फायदा करून घ्यावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो.
1: अगदीच खरं आहे, कारण पाणी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आपण सिंचनाच्या बाबतीतच जास्त विचार करून ह्या दोन योजना राबवलेल्या आहेत की जेणेकरून पाण्याच्या बाबतीत कुठलीही अडचण येऊ नये आणि शेती व्यवस्थित राहावी. जसं तुम्ही सांगितलं की अल्पभूधारक शेतकरी पण याच्यामध्ये आहे, त्यामुळे तोही विचार आपण केलाय की जेणेकरून शेतकरी एकत्र येऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात, किंवा ज्या छोट्या छोट्या अडचणीच्या जे नियम होते शेतकऱ्यांसाठी ते सुद्धा आपण शिथिल केलेले आहेत. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा अशी मी आकाशवाणीच्या वतीने सुद्धा विनंती करते. सर, तुम्ही ही जी माहिती दिलीत नक्कीच आपले शेतकरी बंधू याच्यावर विचार करतील आणि या योजनेला अप्रोच होतील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत महाराष्ट्र कृषी विभाग विशेष घटक योजना याविषयी विनायक पुजारी, जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद सातारा यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया. कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, खरीप पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी आपण बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं तूर पिकासाठी कशी बीज प्रक्रिया केली पाहिजे. आता तुरीप्रमाणेच मूग आणि उडीद ही एक कमी कालावधीची जी पिकं आहेत ती आपण म्हणतो की खरीप हंगामात यावर्षी खूप महत्वाची आहेत किंवा ती घेतली तर चालू शकतात. तर याचं उत्पादन चांगलं येण्यासाठी किंवा कीड रोगांच्या पासून त्याचं संरक्षण होण्यासाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करणं महत्वाचं आहे.
3: शेतकरी बंधूंनो, आपण विचार केला थोडंसं आता हे वातावरणाचा जो प्रभाव आहे त्यामध्ये जर आपल्याला जर थोडंसं पाऊस जर कमी असेल होणार असेल आणि पाण्याचा साठाही आपल्याकडे त्या ठिकाणी खरीप हंगामातला कमी असेल उपलब्ध, तर अशावेळी मूग आणि उडीद सारखी पिकं जी आहेत कमी पावसावर येणारी पिकं ही आपल्याला निश्चितच तारण म्हणून त्या ठिकाणी सिद्ध होऊ शकतात. आणि ह्या पिकांचं आपल्याला जर थोडंसं उत्पन्न वाढीसाठी जर करायचं असेल तर त्याची बीज प्रक्रिया योग्य पद्धतीने होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग त्यामध्ये पेरणीपूर्वी मुगाचं किंवा उडदाचं जे प्रमाणित बियाणं आहे ते त्या ठिकाणी घेणं गरजेचं असतं. त्याच्यासोबत जर काही जर बुरशीनाशक उपलब्ध असलं तर त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये थायरम सारखं बुरशीनाशक आहे किंवा कॅप्टन सारखं बुरशीनाशक आहे, ते साधारणतः 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण चांगल्या पद्धतीने ती पावडर जी आहे हँड ग्लोव्ज घालून किंवा हातमोजे घालून चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक त्या ठिकाणी संपूर्ण बियाण्यास पसरेल एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपलं जुनं बियाणं जर असेल अगोदरचं मागच्या हंगामातलं वगैरे तर त्यासाठी आपण इतर बुरशीनाशक बाजारात उपलब्ध आहेत म्हणजे मर किंवा मुळकूच सारखं रोग जे आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी तर त्याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये कार्बोक्झिन 37.5% अधिक थायरम 37.5% WS यासारखं बुरशीनाशक साधारणतः 3 ग्रॅम आपण प्रति किलो बियाणे त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि ट्रायकोडर्माचा सुद्धा त्या ठिकाणी वापर आपण करू शकतो. तर जैविक जर आपल्याला जर बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करायची असेल तर बुरशीनाशकाची न करता फक्त ट्रायकोडर्मा विरिडी सारखं जैविक बुरशीनाशक आहे की साधारणतः ते 1% त्याचं WP प्रमाण आहे आणि ते साधारणतः 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण मूग आणि उडदाची बीज प्रक्रिया करू शकतो. किंवा रासायनिक बरोबर जर जैविक करायचं असेल तर फक्त थोडंसं याचं प्रमाण जे आहे ट्रायकोडर्माचं ते साधारणतः 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे आपल्याला घेणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं प्रमाण वाढवून ही बीज प्रक्रिया पूर्ण करू शकतो. सोबतच आपल्याला जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. त्यामध्ये रायझोबियम असेल किंवा स्फुरद विरघळणारं जीवाणू खत आहे ते सुद्धा आपण घेऊन साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात त्याचं प्रमाण आहे. मात्र हे जीवाणू खत देताना पहिले रासायनिकची बीज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, तदनंतर 1 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घेऊन त्याला चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावे. ते थंड झालं की मग त्याच्यामध्ये हे जीवाणू खत जे आहे ते साधारणतः 250 ग्रॅमचं पाकिट एवढ्या प्रमाणात

0: पिण्यासाठी 1 लिटरचं पाणी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्युरी किंवा स्लरी त्याची तयार करून घ्यावी आणि ते थंड झाल्यानंतरच हे जीवाणू खत त्याच्यामध्ये ॲड करावं पाण्यामध्ये. त्याची स्लरी चांगल्या पद्धतीने बियाण्यास लावावी, बियाणे सावलीमध्ये वाळवावे. वाळल्यानंतर त्याची बीजप्रक्रिया झाली की लगेचच आपण पेरणीसाठी ते बियाणं वापरून घ्यावे आणि पेरणी करावी.
1: थोडक्यात म्हणजे सगळ्याच पिकांसाठी रासायनिक बीजप्रक्रियेबरोबर जैविक बीजप्रक्रिया पण खूप महत्वाची आहे, दोन्ही करणं महत्वाचं आहे. धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधूंनो, कृषी वाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं.

0: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसान वाणी कार्यक्रम आता इथेच संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आइए सुने कार्यक्रम हवा महल.